तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळजीनी. आईच्या या कार्यक्रमात मन अधिक बाप मेल्विन नोरोन्ना पक्षी गिरी सोविकार हांचे तावन दिल्लो संदेश आणि उलोप ऐकूया.

ख्रिस्ती म्हणजे मग अच्छा भवन आणि बहिणीनो दोन संगती एक मीठ आणि एक उजवाड. मीठ पळयनातली कोण आसात हांगा? कोणी नात. उजवाड पळयनातली कोण आसात? कोणी नात. मिठाचो गूण कितें? करसाण. करसाण कर कर मीठ म्हळ्यार कर वयगी न्ही रूस दिवचे मागीर कर मिठाचो गूण करसाण. उजवाडाचो गूण कितें? प्रकाश. ओके प्रकाश. उजवाडाचो गूण लासचे कळ्ळें गे उजो न्ही गे उलपता उलपोवचें न्हय आं आपुडलें खंयचो उजवाड जावं दी आपुडटना उलपता वयगी न्ही बल्बाक आपुड उलपना गे आं. दोन तरांचे संगती दोन तरांचे गूण. आतां मीठ मीठ सणावत कित्याक उपकारता? रूस दिवं रूस दिवं. ओके रूस दिवं नुस्त्याक घालता आमी न्ही गे सणावत. मीठ इल्लें सड जालें जाल्यार कार कोणाकी खावंक नाका. मीठ इल्लें उणें जाल्यार चप्पे तेंय कोणाकी खावंक नाका. मीठ एकतलेक आसा जाय देखून कितें करतात कडयेक आनी मीठ घालें म्हणटाना अशें घालता मागीर परतून कुल्याक पुसून परतून अशें करून परतून पळयतात न्ही गे घालतात लेवतात न्ही गे आं चप्पे जाल्यार इल्लें घालतात मागीर परतून कुल्याक पुसून परतून पळोवन अंदाज मीठ घालतात न्ही गे. मीठ कित्याक प्रभू उपकारतात? नुस्त्याक मात्र उपकारतात गे. मीठ जायते संगतेक उपकारतात. एक वस्तू पाड जायनातले बरी आदीं फ्रिजानातली आमगेर न्ही गे आमगेर न्ही तुमगेर आसली गे आसूंक पुरो वतना फ्रिजान नातली आदीं आमचे लोक कितें करतालो मांस न्ही पुरा आं मीठ घालून बरें करून दुकराचें मांस न्ही गे बरें करून मीठ घालून ताचे वयर परतून मांस दवरून परतून मीठ घालून पोवलेंत घट्ट बांदून पोवलेंत रेवडावन आनी दोरान घट्ट बांदून शेंक्यार दवरताले न्ही गे शेंक्यार पावसान खावंक आनी मिठा घाल्लें मांस रांदल्यार बारी टेस्ट उदकान घालचें मागीर बरें करून रांदचें तें मिठा घालतालें मिठा पलपणस घालताले मिठाक गरे घालताले मिका मिठाक आंबाडी घालताली मिठाक लोणचें घालचें न्ही गे मिठाक काणी कणां घालचीं न्ही गे काणी कणां कोत्ता न्हय काणी कणां कोत्ताय कणांगणां न्ही कांगणां न्ही केळंब्याची बोंडी करंबोलां पुरा घालून मिरसांग पुरा घालून जिरगी मिरसांग पुरा घालून मीठ घालून दवरचें काणी कणां ही पुरा घालून दवरतालीं पावसाक खावंक सुकी मसली आतां हें मेळटा थोड्यांक सुकी मसली म्हळ्यार चटणेक घालूंक आंब्याची कडी करूंक ताका सुकी मसली वापरता सुकी मसली ही पुरा मीठ घालून प्रिजर्व करून दवरलेली देखून ती पक्क पाड जायना मीठ कुसोंक सोडिना. दुसरें मीठ नितळ करूं नितळ्याचो संकेत मीठ नितळ करता. हिमसाणेची मासली आसा जाल्यार कोवळांची मासली आसा जाल्यार मीठ घालून बरी घासतात न्ही गे पात्राक जावं दी वा मातयेच्या कुंडल्यांत बरें घासतात घासून घासून ताची वरसाण पुरा काडटात आनी अशें मीठ घालून दुरली मासली बरी नितळ आनी रुचीक जाता कळ्ळें गे. हां मीठ साऱ्याक वापरतात कळ्ळें गे थोडे पटी माडाच्या मुळां घालतात वाळय येनातले बरी माडाक वाळय कुरवाय येनातली बरी मीठ घालतात आनी माड सुरक्षीत सांबाळूंक प्रयत्न करता आमी माडाच्या मुळां मीठ घालून. मीठ करंटाक शॉक मारनातले बरी अर्थिंगाक घालतात अर्थिंगाक इंगळ्या सांगाता मीठ घालून अर्थींग वायर पुरून दवरतात जगलाणे गडगडे मारले जाल्यारय कांयच घराक बादाक जायनजो म्हणल्यार त्या दिशेन मीठ वापरतात. मीठ दुश्टुकायाचेर जैत जोडूंक वापरतात दुश्टुकायाचेर मीठ देखून देवाचो आत्मो दर्याच्या उदकाचेर वाचतलो की त्या दर्याचें उदक मीठ आनी मिठांत खोटी सकत ती पळून दवरता देखून मिठाचे ती सकत आसलेली देखून पूण शेताक आयलेली तुमी सगळीं मीठ व्हरतात न्ही गे तुमच्या घरांनी बुंतोणी उडोवंक आनी तुमच्या घरा भितर उडोवंक वा तुमच्या कणाक घालूंक वा तुमच्या त्या उदकाक घालूंक तुमी व्हरतात ते मीठ कित्याक खोटेपणाचेर जैत व्हरची सकत पदवी मिठाक आसा आनी अशें मीठ पळया जायत्या संगतीक वापरतात. मिठांत मस्त बरेंपण आसा पूण काली मीठ खावंक जाता जायना काली मीठ खावंक जायना पूण म्हज्या मोगाच्या भाव भयणीनो मीठ जायते जायते बरेपणाक पडटा. हे संदर्भार जेजू म्हणटा आज तुमी पृथ्वेचें मीठ मीठ तुमी पृथ्वेचें मीठ देखून कितें करी जाय आमच्या घरांनी मीठ हाडून वचो न्ही गे आमचे ते आमच्या कुडीन मीठ आसा गे आसा गे सोडियम आसा गे आसा सोडियम उणें जाल्यार काले मुरे उटराशी उलयतात बिंगी बिरंगी लागले बरी उलयतात सोडियम उणें जाल्यार देखून इंजेक्शनां दिवन सोडियम घालतात भितर मीठ चड जाल्यार बी पी चड जाता
मीठ वीण बीपी लो जाता देखो ना मीठ समान समासाचे देखून देवाचे उतर म्हणता तुम्ही प्रत्वेचे मीठ देखून आणि मुखार तुम्ही अंगडीचे मीठ अन्नाकात कळलें की आळेन असो कोतकोतो येता ना तुमचं हात उडयला जाल्या तुमचे मीठ पुरो ताका येता जाता हे तशें जायना देवाचे उतर म्हणटा तुम्ही मीठ म्हळ्यार हेरांच्या जिवितांत रूच दिवचे मीठ जायचे मीठाचे शिगूण तुमचे ते आस जाय मीठाचे शिगूण तुम्ही पवित्रपण सांभाळचे तुम्ही हेरांच्या जिविता उपकारा पडचे हेरांच्या जिविता रूच दिवचे

ताई भी मुझे मगर छबाव बने असले जाइते गड़ी तासा सोंसरांत जाइते गड़ी तासा एक बुडी मधे तेरे सा संजय छे वक्ता तेजा बीनिंग काण गेवनो बहु के ताली अशे विजिटिंग अवे तास्ता ना थी एक घर पड़े था ते घरांत अंधकार ते घराचे जनाला बंद ते घराचे दारवट बंद ओक तो ना तुल्लो आणि एक दीस वेता त्या घरा ठोके मारता कोणून सोपान करना दुसरे दिसा वेता परतून ठोके मारता ठोके मारता ठोके मारता ठोके मारता आणि संदर्भार एकलो मनीस दादलो बागील उक्ते करता असताना लांब काड लांब केस धेदस्पर झाला व्यक्ती आणि या संदर्भात ती भितर वचूंक प्रयत्न करता तो म्हणटा भितर येवचे न्ही मग जाल्यार ती भितर वेतात आणि गोंठेर पडलेले ते सगळे कूड नितळ करतात अंधकारान बडलेले ते गूड सगळे नितळ करन थंयसर एक वात पेटयतात वात सांजेचे वखदा आणि त्या वातीचो उजवाड त्या घरान पडटा असताना एका दिदी एका रितीचो एक संतोष ह्या भयणीक पण तो मनीस उगोस बसून आसलो ही त्या घरा बसताली मागणे करताली तेच म्हणताली आणि सुमार जायतो वेळ खर्चल्या उपरांत ती पाटी येताली अशें डेली डेली ती वचूंक सुरू जाली सुरू जाता असताना ह्या मनशा थंय इल्लीशी बदलावण जाली आनी एक दीस ताणी ताजे केस पुरा काडयले काड पुरा काडयले आनी परत वात पेटयली आनी अशें ताका एका रिती संतोश ताणी दिता आसतना तो म्हणालो हांव एक बरें कुटुंबाची बी जिवन आसुल्लो पती नासली भुरगीं आसली एक्सिडेंटान ती मेली ताज्या उपरांत एक सुरू जाला देव ना म्हूण म्हाका भोगलो देव ना म्हूण म्हाका भोगलो मागणें करचें व्यर्थ म्हूण म्हाका भोगलें कोणूच ना म्हूण भोगलें हांवें म्हज्या बागेल उक्तें करूंक ना जणाला उक्तें करूंक ना म्हाका कोणाचो संबंद नाका देवाचो नाका मनशाचो नाका म्हण हांव भोगलो आसलो पूण तूं आयली पयले दिसा तुवें ठोके मागले हांवें काडूंक ना दुसरे दिसा तुवें ठोके निरंतर मारले देखून हांवें काडले तुका म्हज्या घरा भितर एक दिवं ना तूं भितर रेगली नितळ केली वात पेटयली निरंतर 15 दीस हांव तुमी तशें करूं आसाय आनी आज तुवें वात पेटयली फाल्यां तावन तुमी निरंतर ती पेटोवंक जाय म्हाका बास दिया म्हाका तुमी निरंतर पेटोवंक जाय ह्या मुखांतर तुमी म्हज्या जिवितांत रूच दिवचें मीठ जाल्यात ह्या मुखांतर तुमी देव आसा म्हूण तुमी दाखोवन दिला देखून तुमी निरंतर येवंक जाय म्हणाली ती आनी मदे तरी म्हणाली की आमी हांव येना जाल्यार म्हजी भयणी येतल्यो आनी खंडीत वाती पेटोवन मागणें म्हणटली वय म्हज्या मोगाच्या भाव भयणीनो असले जायती गणितां तिच्या जिवितांत आसात आमच्या जिवितांत जाल्यार जावं बरो रूस नासलेल्या जिवितांत रूस दिवचें पात्र आमी खेळूंक जाय तसले मीठ आमी जावंक जाय म्हळ्यार सत देवाचें उतर आयच्या दिसा आमकां दिता दुसरी संगत उजवाड उजवाड सुरू करचे पयले मीठ मीठ हांवें म्हळें तुमकां खावंक जायना चड मीठ केता खाता जाल्यार ताणें कितें पियेसी उदा पियेसी मीठ केल्लो उदा पियेतात वेगी मीठ देखून हो पळया हे मिठाचे गूण आमच्या जिवितांत जर दिसून आयले जाल्यार आमी देवा बरी जातां आमी देवाचे पात्र खेळटा आमी भगवंत मनशांनी खेळलेले जिवीत आमी जिवंक शकता म्हळ्यार सद देवाचे उतर आमकां दिता उजवाड उजवाड उत्पत्ती पुस्तकांत पळयता देवान पयलें पयलें कितें रचलें उजवाड रचलो एका देवा ह्या संवसारांत कितें पर्मनंट काळोख गी उजवाड शाश्वत कितें काळोख गी उजवाड काळोख उजवाड न्ही काळोख शाश्वत काळोख आसुल्लो देवान उजवाड रचलो आतां उजवाड आसता पर्यंत उजवाड मायेक जालो सुर्यो काळोख पडलो वेगी न्ही जोर मोड आयलें सुर्यग्रहण जालें काळोख आयलो गी ना 7 वरां जालीं 8 वरां जालीं काळोख आयलो गी ना आ उजवाड ना जालो सुर्यो ना जालो करंट ना जालो काळोख काळोख देखून ह्या खाकारी अंधकारी संवसारांत ह्या काळोखाच्या संवसारांत आमी उजवाड जावंक जाय उजवाड देखून देवान पयल्यान पयलें पृथ्वेचेर उजवाड रचलो ह्या उजवाडा वरवीं मात्र मनीस जियेता ह्या उजवाडा वरवीं मात्र रुखझाडां जियेतात ह्या उजवाडा वरवीं मात्र मनजात जियेता देखून सर्व प्राणी पक्षी सर्व जिवी ह्या उजवाडा तावन जियेतात उजवाड नातल्यार जिवंक साध्य आसा बिलकूल साध्य ना एक रात दोन रात ओके कंटिन्युअस उजवाडत ना काळोखत जाल्यार जिवंक जाता जायना जायना देखून उजवाड भोव गरजेचो परनेश्वरल्यान पळयता आमी अंधकारान सरतले इस्रायल परज्याक देवसू उजवाडाचो
खंबो सलो।

0: सुनिया, तुझी कुछ वही जलर मुझे वही लो वो ग्लास निवार दुखे गुजरण तुम्हारा वक्त आकवणी मगा गुरकारामा एक पेग मार म्हणून वतून दिलो. आज आमच्या मुरनाळ पिरगाजेंतल्या गरनाळ वाड्याच्या मोरनेलाची चिमणी पुक्कू झाली. आमच्या वाड्यांतलो गॅस लाईट पालू आलो. झिरो वोल्टाचो बल्ब भरन झालो. आय सुमिया या मोरनेल बायच्या तरण्या तरण्या दुवांक कोण घेत कोणी गलपागार भेटलो जाल्यार इनासाची खंत मस्त हाळू जाती. भावा इनासा भिये नाका. मोरनेलाचो तुवें कितलो वंतो उदार मो केल्लो हेगे तितलोच आमी गेल्लो. ताच्या प्राजिल्लो चडच आमी केल्लो म्हणी येत ती कितली तुझ्या मोगाची बायल जावन आशिल्ली गे तशीच आमची समेस्तांची जावन आशिल्ली. कितें जावं मर्न मात्र फस्ट क्लास जालें. विगार गळगळ्या रडलो. काजी तर पेटेकच पळोवन दुकांगळे जालो. इल्लोसो पावस बिरबिरतालो. बोशा जांबेद्र जंतोच्यान रडलो आसतलो. आज म्हणची ती दोन दिसां आदी मेल्ली जाल्यार आटीच्या वळ्यांत मोरन दोणीर वर येतें. पूण वळांत उदार नासल्यान मोरन ओन वरचें पडलें. कांय वडना तें बाबा ही नाका भिये नाका. तुझ्या वाडिल्ल्या दुवांची खंत तू काय नाका ती मुजेर जोड. कोणी गलपगार मेळटा जाल्यार पळयता. तुझ्या दुवांचें जिवीत नंदन करून पळयता. आतां मरनेलाच्या आत्म्याक शांती मेळच्या खातीर पांच आमचे बापा पांच नामान मगर आनी पांच जाणान नाका गे. थोड्यांक वेळ जाता गे. देखून काय आनंद बापा म्हळ्यार बरो. आनंद बापा आनी पुत्रा आनी इस्पिरे संता आमेन.
1: प्रसाराचें मुखलें पद आसा बाब नॉर्बर्ट पेरेरा हाच्या लेखणेंत उदेल्लें आनी ताणें रचलेलें जावन आसा.

0: 107.8 FM. ಇದು ಬಣ್ಣ ಬಣ್ಣದ ಬದುಕು.
1: ಕೊಂಕಣಿ ಮತ್ ಎಂತ ಸಾತ್ ಸಬಾರ್ ಪಾಳ ಸಂಸ್ಕೃತಿಚಿ ಮುಳ
2: ಸಂಸಾರಾಚ್ಯ ಶಿಮಾಪುರಿಯಂತ ವಿಸ್ತಾರಲ್ಯಾಂತ ಕೊಂಕಣಿ ಬಾಳ
1: ಹಚೆ ಮೊಲಾದಿಕ್ ಸದರ್ಪಣಸ
2: ತಾಳು ಅನಿ ಉಮಾಳ
3: ಹಲೋ ಹಾಯ್ ನಮಸ್ಕಾರ. ಐಕೋನಾ ಸಾತ್ ರೇಡಿಯೋ ಸಾರಂಗೇಕ್ಷ 7.6 FM ರಂಗ ರಂಗ ಅಳಚಣಿ ತಾಳು ಉಮಾಳು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಶೀತ ಪ್ರಸಾರ ತುಮಕಾ ಮೋಗಾಸು ಸ್ವಾಗತ ಮುಂಟ ಹವಸ ರೋಷನ್ ಕೃಷಿಕ ತುಮಸ ಮೊಗಾಸು ಈಸ್ಟ್ ಮೊಗಚನೋ ಐಚಾ ತಾಳು ಉಮಾಳು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತ ಆಮಿ ಏಕ ಹೊಸ ಲಂಬಾನಸು ಸೈರು ಅಮ್ಚ ಸಂಗಿ ತಸೋ ಜಿನ್ಯೇ ಸೊ ಅನ್ಭೋಗ ವಂಟನ್ ಕಾಣಿಗೆ ಆಮಂತ್ರಿತ ಕೆಲಾಂಗಿ ತಂಚಿ ಓಳೋ ಕಮಕ ಹಚೆ ಆದಿ ಮುಂಜೆ ಸೊ 7 ವರ್ಷ ಆದಿ ಸರ್ ಲಿಯಾಸ ರೇಡಿಯೋ ಸಾರಂಗಾರ ತೋ ಪೈಶೆಲ್ಯ ಅಮೆರಿಕಾ ಚಚ್ಚಿಕಾ ಗೊತ್ತಾವನ್ ಏವ್ನು ತಚಿ ಮುಟ್ಟಿವೆ ನಮಿ ತೋ ಓಡೋಳು ಹೋಗ್ದಿಲ್ಲಿ ತೋಳ್ ಶೀದ ಪ್ರಸಾರ ಕೂರು ನಮ್ಕ ಪೌಂಟ್ ನಾ ತಲ್ಲಿ ಪುನ ದೇವಾನ ಅವು ಕಾಸ್ತಿಲ್ಲ ಯಾರ ಯಾ ದೇವಾ ನಮ್ಕ ತ್ರಾನ್ ದಿಲೆ ಅಂತಲ್ಯಾರ ದೇವಾ ನಮ್ಕ ಅವುಕ್ ದಿಲೆ ಅಂತಲ್ಯಾರ ಪರತ ತಜೆ ಸಂಗಿ ಅಸಲಿ ಮುಲಾಖಾತ್ ಅಮಿ ಕರ್ತಾವ್ ಸಂಗತಸ್ ಅಸಲು ಏಕ್ ಸಂವಾದ ಸಲೈತಾವ್ ಮುಣ ಅಮಿ ಬಸೈಲ್ಯಾಸ ತರ್ ಮೊಗಚನೋ ಹಂಗಸರ್ ಐಚ ದಿಸ ಪರತ್ ಅಮ್ಚೆ ಸಂಗಿ ಹಜರಸು ಮನೆ ಸೌನಸ ಲಯನ್ ದೊತೋರ್ ಆಸ್ಟಿನ್ ಡಿಸೋಸ ಪ್ರಭು ತಂಕ ಪೈಲಾನ್ ಪೈಲೆ ಆಯ್ತು ತಾಳು ಮಾಡೋ ಶೀತ ಪ್ರಸಾರ ಮೊಗಾಸು ಸ್ವಾಗತ ಮುಂಟ ಆಸ್ಟಿನ್ ಸರ್ ತುಮಕ ಮೊಗಾಸು ಸ್ವಾಗತ ಮುಂಟ
4: ದೇವರಿಂಗ್ರು
3: ಪೈಶಿಲ್ಯ ಅಮೆರಿಕಾ ತಾವನ್ ತುಮಿ ಮಾಯ್ ಗವಾಂಗ್ ಕೈಲ್ಯಾ ಮಾಯ್ ಗವಾಂಗ್ ದೇವ್ ತಸ್ತನ ಖಂಡಿತ ಜಾವನ್ ಆಪಲ್ಯ ಪಣಾಸು ಆನೆ ಆಪಲ್ಯ ಮೊಗಾಸು ಉಡಾಸ್ ತುಮ್ ಕಾಯಿಲು ತುಮಿ ಬೆಟ್ ದಿಲಿ ತುಮಕ ಕಳಿತ ನಿಕಳಿತ ನತ್ತೆಲ್ಯ ಸರ್ವ ಜಾಗ್ಯಾ ತುಮಿ ಆಜ ಪರತ ಆಮಚೆ ಸಂಗಿ ಉಲೋಚಕ ಯಾವೇದಿ ರಸ್ತ ಅಸ್ತಾನ ಆಯ್ತಾ ದಿಸ ತುಮಚ್ಯಾ ಜೀವಿತ ವಿಷಯನ ಆಮಿ ಪರತ ಏಕ ಗುಂಡಾಯಚಿ ನದರ ಮಾರಿಯಾ ಆಜ ಆಮಚೆ ಲೋಕಿ ತುಮಚ್ಯಾ ಸಂಗಿ ಉಲೋಂಕ ಪ್ರಯತ್ನ ಕರ್ತೇಲೆ ಫೋನ್ ಕರ್ತೇಲೆ ಆನೆ ತಂಚೆ ಸಂಗಿ ಆಮಿ ಉಲೋಬ್ಯಾ ಬಹುಶಃ ಆಯ್ಚಿ ಇವೇದಿ ಅಂಗಸರ್ ತುಮಚೆ ಮೋದೆ ಅನಿ ಲೋಕಾ ಮೋದೆ ಅನಿ ಆಮಚೆ ಮೋದೆ ಸಾರಂಗ ಮೋದೆ ಏಕ ಸಂಕೋಪಂಚತ ಸಲಿ ಜಾತೇಲೆ ಮನೋ ಪತಿಯತ ಮನೆಸ್ತ ದೊತ್ತೋರ್ ಆಸ್ಟಿನ್ ಡಿಸೋಜ ಪ್ರಭು ವಿಷಯ ಸಂಚದ ಮುಗೋಚನು ತೋ ಏಕ ಕವಿ ಕೊಂಗ್ನಿ ಕವಿ ಕೊಂಗ್ನಿ ವಾವ್ರಾಡಿ ಕೊಂಗ್ನಿ ಚುಟ್ಕುಲೋ ರೆಸ್ಪಿ ಕೊಂಗ್ನಿ ಅಂತ ಜೈತಿ ಸೇವಾ ತಾನೆ ದಿಲ್ಲಿ ಆಸ ಸಂಪಾದಕ ಜಾವನು ನಾಟಕ ಬರೋಪಿ ಜಾವನು ತಾನೆ ರೇಡಿಯೋ ನಾಟಕ ಇಕ್ಕಲ್ಲಿ ಆಸಾತ್ ಏಕ ಅಭಿನೇತ ಜಾವನು ಜೈತಿ ಅಚ್ಚ ಜಿನಿಯ ವಿಷಯ ಅಪ್ಪಡು ಗೆಲ್ಯಾರ ಆಪಡೆ ತೇ ಮುಗ್ಧನಾತ್ಲಿ ಆನಿ ಅಂತಿನಾತ್ಲಿ ಕಾದಂಬರಿ ಮುನ್ವೇತ್ ಪುನು ಅಚ್ಚ ಜೀವಿತಂತ್ಲಿ ತೊಡಿ ಸಂಗತಿ ಆಮಿ ಎದುರು ಸಜನದಲ್ಲಿ ವಕ್ತ ಪ್ರಸ್ತುತ ತೋ ವೀಜ್ ಈ ಪತ್ರ ಕೊಂಗ್ನಿ ಅನಿ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಅಂತ ಪಟ್ಲ್ಯಾ ಸೋ 7 ವರ್ಷ ಅಂತ ಅವನು ಸಲಹಿತ ಸಹ ಅಂತ ಬಹು ಯಶಸ್ವಿ ಅಂತ ಕಿತ್ಯ ಹಪ್ತೆ ಹಪ್ತೆ ತು ಸಲಹಿತ ತಚ ವಿಷಯ ಅಂತ ಸಹಿತ ಜನ ಜಾವು ಕಸ ಆಜ ವೀಜ್ ಪತ್ರ ವಿಷಯ ಅಂತ ಕಿತ್ಯಾಕ ಆಮಿ ಡಿಜಿಟಲಿ ಸಲ್ಯಾವ್ ಅನಿ ಇಂಟರ್ನೆಟ್ ಈ ಪತ್ರ ಅಮ್ಕ ಹಪ್ತೆ ಹಪ್ತೆ ಮೇಳ್ತ ಖೊಬ್ರೋ ಮೇಳ್ತಾ ಕೌಡಿ ಅಡ್ಜ ಮೂಲೆ ಅಮೂಲ್ಯ ಜಾವಂಚ ಖೊಬ್ರು ಅಮ್ಕ ಪಹುಚೆ ಕಿ ಪೈಲಿ ಆಸ್ಟಿನ್ ಬಾಬಾ ಬಹುತ ತ್ಯಾ ದೇಖೋನು ಇವ ಸರ್ ಸಂಗತಿ ಜನ ಜಾತ ಸನ ಆಜ ಪೈಲ್ಯಾನ್ ಪೈಲೆ ಆಸ್ಟಿನ್ ಬಾಬಾ ಲಗೆ ಈ ಸರ್ಚ ಆಮೆ ಪೈಲ್ನೇ ಸವಾಲ್ ಜಾವನ ಸ ಜೀವಿತ ಅಂತ ಬಹುಶಃ ಕಷ್ಟ ಕಾಣ ಸಲ್ಯ ಪೇಪರ್ ತುಮಿ ಘರ ಘರ ನಿಗಲ್ತೇಲಿ ಅದ ಬಹುಶಃ ಜೈತ್ಯ ಏಕ ಕಷ್ಟ ಅಂತ ಒಡ್ತಲ್ಲ ತವನ ಕಾಜಾರ ಜತಸ್ ಎಕ್ತೀಸ್ ವರ್ಷ ಪ್ರಾಯರ್ ಮಾಯಿಗಾವ್ ಸಾಡೋನ್ ಅಮೆರಿಕಾ ಹುಬ್ಲ ಹಂಗಸರ್ ತವನು ಅಮೆರಿಕಾ ಹುಬ್ತಸ್ತಾನ ತಿ ಏಕ್ ಜಲ್ಲಿ ಬೇಜಾರ ಆಯ್ತು ತುಮಚ ಜೀವಿತಾನ ಸಗಳೆ ಸೋಡೂನ್ ಎತ್ತ ಸಗಳೆ ಸಾಂಡೂನ್ ಎತ್ತ ಮುಳ್ಳೆ ಇತ್ತು ಅನುಭವ ಕೊಸ ಹಸುಲ್ ತ್ಯಾ ದಿವಸ ಪಾಟಿ ಪಡಿತಾನ ಆಮೇಲೆ ಉಂಟಾವ 1981 ಪಾಟಿಂಗ್ ಉಂಡಿ ಮಾಡ್ತಸ್ತಾನ
4: ತೋ ಅನುಭವ ನಿಜಕ್ಕೆ ಏಕ ವಿಶೇಷ ಮನಜ ಆಮೇ ಕಿತೆ ಮಳಾರ म्हाका बगलें की हांव वीन गजालो म्हजे चाटीपटीको एकाच दिसांनी बंद जाल्यो मंगळवारांत कोंकणी चाटीपटीको म्हणून हळूहळू आसले म्हाका थंयसर चार वणून मदे बसोन एका पेंजांतल्या सुकण्या परी जालें आनी कितें करचें म्हणल्यार समजना जालें तरी पूण हांवें म्हजें दै सांडलें ना म्हजे स्थैर सांडलें ना हांव तांकता तेमापान म्हाकाच कामांत विलीन जावन दवरच्याक प्रयत्न करूंक लागलो आनी म्हजे पयले प्रथम मॅट जावन आसले हांव उंच शिकप मंद व्हरून गेलो आनी ते मुखार उन येताना आयले पंतगोना हांवें बऱ्याच रितीन परिहाराक हाडली आनी जैत जोडले अशें हांवें म्हणजे जीईडी शिकप आणि त्या उपरांत कॉलेज शिकप कंप्युटर शिकप मुखारसून व्हरोन एमबीए आणि त्या उपरांत पीएचडी हांवें केलें.
3: ओके, तर हांगाच सर तुम्ही परगांवांत येत असताना जायत्या रितीचे एक तुम्ही थंयसर अनुभव जोडिल्लो आसा, अनुभव आपणायल्लो आसा न्हय, आनी भौशा तितलें गेल्यार तुमची कोंकणी ती कितेंच सुकोवंक ना, कितेंच गुंडाय पळोवंक ना, या कितेंच ताचे जावन कितेंच एकच एक पान सयत हालोवंक ना म्हणटात, हे कशें उरलें? जायते परगांवांत पावले दोन वर्सांनी येत आसतना एलुमिनासो तो कळसो नेक्क जाल्ले बरे कोंकणी उलोवंक शकतात न्हय गी.
4: वय
3: पूण
4: म्हजे थंय कितें घडलें गे म्हणल्यार म्हाका म्हज्या आडेक बागला आयली ना अशें जाल्ल्यान हांव जें कितें करून आसलो ज्या भाशेंत हांव म्हाका जयत लाबलें ज्या भाशेची हांव सेवा करूंक आयत जाल्लो ती सेवा हांवें मुखार उंचलेली आणि जाता त्या वर्तुलांनी कोंकणीचो प्रसार करून प्रयत्न केला.
3: ओके, हांगा सर तुमचे कडेन जायते उलोवंक आसा, जायते जाणा जावंक आसा. तुम्ही जायते नाटक रचल्यात, तो आठ कोंकणी खातीर केल्ले नाटक ते उत्तम जावन आसात आणि त्या नाटकाद्वारे तुम्ही बऱ्यांतल्या बरें दिल्ले आसा. सुमिया काकुलकर आम्ही करिज्माच्या वेळार या पाशवांक लक्ष जाल्लो जावंक पुरो या करिज्मेतीक आमच्या मागण्याक लक्ष जाल्लो नाटक आणि पारई म्हणलो आणि एक भोव उत्तम नाटक सुने मजार हस्ता आणि कुवाळ्याची वाल छापराच्या नाटकांत तुमचे अभिनय जाऊन पुरो. हे पुरा नाटकांत तुम्ही अभिनय केले असताना नाटकाच्या अभिनयाचे बेळे किती बेंदुरकार हुशार काही पहिले जाऊन आणि मूळ तुमचे बेंदूर झाले प्रस्तुत तुम्ही बेंदुरांत आणि त्या बोवरांत किती म्हणतो आम्ही असले तरणाटे तोवळचे जायते नाटकांत साहित्यांत भूषा सरता वचून तांचो सांजे सवळ बेंदूरचे इगर्जे आंगणा नाल्या डॉन बसकोचे सलांत आसलो काही भूषा तुम्ही तांतूं हे काही आसल्यात कोण हांव चिंता
4: म्हाका अभिरुची आसली कोंकणी नटनाची आनी तांतूय हास्य नट जावन नटन करची. म्हाका लोकांक आसोवचे म्हळ्यार बारीस एक मनशांती अशें आसता. हांव वेदीर आयलो म्हणटाना आमचे लोक हसोन सुरवात
3: करता.
4: कंडी जावन कित्याक म्हळ्यार एक फावटी पळयल्यार तुमी म्हाका वेदीर हांव दुसरोच व्यक्ती जाता. हांवें हसोवचे प्रयत्न हर प्रयत्न केले पूण निमाणो म्हजो नाटक शिकागोवेच्या वेळार जाल्लो सोमयाचो पाशा आनी त्या नाटकांत हांव जेजूचो पात्र केल्लो. लोकांक देर नातले ओ हसो जेजू आसतलो आसात गे म्हणून जेरबाताचे मार्गतानाय हसतलो कोण ना पूण तशें घडलें ना. हांव इतलो गंभीर आसलो गे लोकांक म्हजे नटन पळोवन तूं बेजार जालें म्हळ्यार अजाप जालें.
3: भौशा ते त्या नाटकांत खंयचोय तूं पात्र करता जाल्यार त्या पात्रा बद्दल तुवें रिगाचे
4: वय
3: जेन्ना तूं रिगताय गे त्या पात्र तो आपापयत तुका खावंक सुरू करता. खावंक सुरू करता म्हणटा पात्र तुका भोकायता आनी त्या भोकायल्ल्या पात्रा वरवें तूं तो व्यक्ती जाऊन रुपांतर जाता परिवर्तन जाता. भौशा जेजू बरी अभिनय करीत जाल्यार तूं भौशा जेजू जावन तूं रुपांतर जाल्लो कोण ना त्या गडये न्हय गे
4: ते वय त्या वेदीर जेजू जाल्लो संप्रसावेर जाल्लो थोड्या संतांचे जिवीत केल्ले.
3: भौशा खाली देखवणे खातीर नटन केल्या ते नटन म्हणणार
4: ना.
3: ओके, हांगा सर हे तुझ्या जिवितांतले नाटकाच्या शेतांत जाल्ली ती गणितां जावंक करो पूण हांगासर म्हाका इसारूंक जाय मित्र जलो काणेक कोंकणीक दिल्ली तुवें वृत्तीपत्रां पूण 1976 इसवेंत तुवें हे पुरा सांडून सोडून नाका म्हूण बंद करून गेलो हे तूं काल्याक तूं तवळच्या टायमार पत्रांस एक आस्त म्हणूया कित्याक आतां फेसबूक वॉट्सअप सोशल मिडिया एवरीथींग ताणें सगळ्यांनी हे केलां ताणें म्हणटात क्रांती केल्या पूण त्या वेळाक आली हप्त्याळी म्हयन्याळी या आमकां म्हणटात 15 दिसांची येवची पत्रां आसली तसली पत्रांत एक आस्त आनी दिर्वें जावन आसलें. तुवें मित्र जेलो आनी काणी तिणें एक फटायल्लें कित्याक तुवें काण पयस केलें कित्याक?
4: हांव जल्मलो एका दुबळ्या दर्ज्याक टेलर तशें आसता आमच्या विशेश पयशे सकत नातली तरी पूण हांव जलो पत्र पयले पावटी मोला घेताना 80 रुपये दिवचे पडले संभावन आनी उपरांत मित्र पत्र थंय घेताना त्या पत्राक हांवें 10,000 संभावन दिल्ले तवळ आनी त्या वेळार पयशे ते म्हज्या लागीं नातले. हांवें मम्माक पुसलावन मम्मान पप्पाक समजावन आमचें आमचो घर जागो एमसीसी बँकाक आडो घालून म्हाका 10,000 रुपये पप्पान दिल्ले आणि ते पैसे हांवें त्यांचो संपादक ताका दिले आणि ते पत्र हांवें म्हजे गेले. अशें आसतना आर्थीक परिस्थिती बारीक कश्टांची आसली तरी पण हांवें ती पत्रां सल्लामनेक धरल्या उपरांत ताची प्रगती बरी जाली, प्रसार बरो जालो आनी मुख्य जावन मुंबईत आमचे पत्रां बरी खायस करी लागले आमचे वर्गणदार आनी थंय म्हाका एक प्रतिनिधी आसलो. सबार लगे लगे 4 वर्सां पर्यंत ताणें बरें काम केलें. तो वर्गणी वर्गणीने तो या विक्रो पळयतालो आनी हर एका विक्रयाचे पयशे आपणावन त्या मुखांतर आमकां मित्र जलो काणीक परगड करूंक मुंबईत हांव न्यूज प्रिंट म्हणलें पेपर धाडटालो. उपरांत अशें घडलें की एका दिसाने त्या व्यक्तीन म्हाका 10,000 वयर रुपयांक
3: विक्रीत केलो
4: कातरून गेलो हनाक आयलो कितेंय म्हणया ताणें. तशें म्हणटाना तो मार म्हजेर पडलो तो कठीण
3: ससूंक वळच्या वेळार 10,000
4: वय तसो ससूंक जायना जालो. आनी त्याच वेळार श्रीमती इंदिरा गांधीन भारतांत तुर्त परिस्थिती जाहीर केली आनी ह्या वेळार कसलीं पत्रां परगट करच्या पयलें तीं पत्रां आमी जिल्हाधिकारीच्या दफ्तराक व्हरन ताची मोर पडल्या उपरांत मात्र छापीत आसली. आनी आमची दुबळीं पत्रां तीं पाटी पाटी पाटी व्हरताना म्हाका आपत्या आपत्याक ती परगट करूंक जायना जाली. तातूंत गळाय जाली, लोकांक वाचप्यांक वेळार पत्रां मेळना जाली. आनी ह्याच वेळार कितें की नशीब पाड म्हणल्यार बरी एकल्यान एक संपादकाचें पत्र म्हाका धाडलें आनी तें हांवें तुर्तान कितें इत्याद करनासतना छापून सोडलें. आनी हें पत्र एका याजका विशयान आसलें आनी त्या याजकान म्हाका म्हजो मूळ गांव मंगळूर, म्हज्या पत्रांचो गांव ही मंगळूर तरी बोंबई वचून म्हजेर व्याज म्हणलो आनी बोंबईच्या कोर्टींत म्हाका लागीं लागीं 3.5 वर्सां भर नासयलें. अशें आसतना एका फाटल्यान एक मार खावन त्याच एक जर्बानाचे मार म्हाका जाले. अशें आसा त्याच वेळार तुर्त परिस्थिती वेळार न्यूज प्रिंट आमकां मेळचें बंद जालें आनी आमी दोवें पेपर मोलाक घेवन छापीचें पडलें पत्रां आनी तें दोवें पेपर बारीस मारोक पडलें. अशें म्हणटाना सवकास एक पत्र हांवें बंद करीत जाय पडलें.
3: ओके, एक पत्र तुमी बंद केलें. पूण विकाळ वारें उरताना कांटे भोंवती आमी आमच्या पांयांक तोपताना ते एकच पोटी तोपूंक सुरू करतात गे. आनी भोवशा खंयच्या कुशीन गुव्या म्हळ्यार थंयसर कांटे तोपून आसतात गे. पूण असल्या एका चक्र विवातान भायर कशें आयल्यात आनी भोवशा त्याच वेळार तुमचें लग्न जाल्लें कोणा न्ही थोड्या वर्सां भितर?
4: ना, लग्न जाल्लें ताच्या उपरांत
3: थोड्या वर्सांच्या उदे भितर.
4: आनी म्हजें पत्र बंद म्हटल्या उपरांत म्हाका एक वर्स बरोबर काम नातलें. खंयसर गेल्यार म्हाका काम दिनातलें तें तांणी म्हणचें इतलेंच तुका आमच्या कंपनींत या दफ्तरांत काम दिलें तर आमचे गिरायकी आमच्या लागीं उलोवचें बोला तुज्या लागीं उलोवन बसतले. अशें म्हणटना आमचो वेळ विवाड जातलो, आमच्या दफ्तराचें वातावरणच नकारात्मक जातलें, देखून तुवें खंय तरी दुसऱ्या कडेन पळोवचें बरें अशें म्हणून म्हाका काम बरेंच खस
3: जालें.
4: शिरको
3: शिरको घालतले न्ही तशें जाल्यार तुमच्या जिवितां ती 8 वर्सां थोडी तरणाटपणाची.
4: हय, त्या वेळार म्हाका एका म्हज्या मित्रान सांगलें ऑस्टीन तुका तुजे थंय बळ आसा, शाती आसा, जणवाय आसा, हांव तुका एक विक्रा प्रतिनिधी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह करता तांच्या कंपनीचो. तो मॅनेजर असलो त्या कंपनीन. हांव सांगलें जायत तशें गेल्यार बारीस बरें, हांव कितें करूंक तयार आसा. ताणें म्हाका तें काम दिलें, तरबेती दिली आनी तें काम दिलें आनी अशें हांव मेडिकल रॅप जावन हांव विविध फार्मासींनी डॉक्टरांक मेळोन आस्पत्रींक मेळोन म्हजें काम चलोवन आसलो.
3: ओके, हांगासर ऑस्टीन बाब तुज्या लागीं सरोंक जाय. जिनी वय सलवणी फाटल्यान सलवणी, सलवणी फाटल्यान सलवणी, हात सोडले सकड्यांनी आनी घराकी तुका इतकी शेबेजाराय भोगली कित्याक मम्मांक तूं पुसलावन खालें तरी करनासलें त्या वेळार. पूण भोवशा ही सलवणी थोडे पोवटी जिवितान थोड्यांक जिवीत अंत्य करूंक प्रेरण करता काय. पूण तूं एका बरवश्याच्या किरणांक राखून रावल्लो व्यक्ती, कितें सांगूंक जाय तुका? कित्याक आधुनीक दिसांनी युवा जाणां पळयतना ल्हानशी सलवणी आयल्यार ते मानून घेवंक शकनात आनी हांगासर तांची सलवणी येता म्हणटना सगळें मुक्त जालें, सगळें काबार जालें, संपादलें म्हणल्यार बरें तें पावता आसतना ऑस्टीन बाब तुवें म्हाका सांगूंक जाय हांगासर एक तसलें एका तरण्या मोनाक. कित्याक मोन बंद जाता आसतना एकच ताणें म्हणचें आमची जिवीत दाखेर करता तांकां कसलो संदेश दिवंक शकता तूं?
4: हांवें म्हणचें इतलेंच की आमकां कोणाकच हक्क ना देवान दिल्लें जिवीत आमकां आमी जावन अंत्य करचें. आमी हर प्रयत्न करून फुडें वचाचे शिवाय पाठिंब्याचे न्ही दोळे जमचे न्ही. देखून हर प्रयत्न करून आमी आमची यशस्वी मुखार मेल्यार मात्र आमकां जैत लाभता. सलवणी जावन आसा जैताचे पयले मॅट अशें एक पटी सलवणी मेळ्ळी म्हणून तुवें कितें करचें बंद केल्यार तांचो कांयच कितेंच अर्थ ना. आमी आमच्या जिवनांत पंतावान घेयचें, पंतावान घेवन मुखार वचाचें आनी यशस्वी आमची करीचें. कित्याक म्हळ्यार हांवें म्हणचें इतलेंच की आमच्या जिवनांत बिलकूल जावचें ना म्हणलें कितेंच ना. आमी प्रयत्न केल्यार, आमी मौन केल्यार, आमी हट धरल्यार आमच्या मतीन कितें आसा आनी आमकां कितें करूंक जाय तें खंडीत जावन करूंक साद्य आसा.
3: ओके दोतोर ओस्टीन डिसोजा प्रभू आमचे संगी आसा, ताचे संगी तुमकां उलोवंक अवकाश आसा. 6364204949 संख्या कॉल करचे रोपे. ताचे लागीं जायते उलयता, पूण वेरोनिका म्हणलें एक सोबीत पद आसा विल्फ्याबान घडलेलें आनी तें पद आतां दोतोर ऑस्टिना खातीर प्ले करना आसा. तर ताच्या पयलें हांगासर एक उलो येवन आसा. ऑस्टीन सर कोण आसा पळोवया. हॅलो नमस्कार.
5: हॅलो नमस्कार.
3: नमस्कार, कोण उलयता?
5: ऑस्टीन.
4: हय,
5: वळख आहे तुका?
4: तोंड पळयल्यार कळत.
3: आतां तोंड दिसना.
5: त्या प्रसंगाचा नाटक सुने माझा रस्ता टाउन हॉलांत आणि इगर्जेंत हरियेकांत म्हाका आणि संतोषाक तुवें तुझ्या नाटकांत म्हाका तुवें आपणले. हरियेकांत हांव येताना अंकल खंयच्या की तुझ्या सांगता वसोंग ताणें फाटी करूंक म्हाका ना. आज अंकल ना पुता. अंकल शरण 2 वर्सां जाली. डिसेंबराच्या 29 अंकल देवा दिन जालो. आतां 4/29 2 वर्सां जाली कोरिनाच्या आश्रमांत. ताची पूर मिसां हांवें कोरिनाच्या आश्रमा कसून अंकला खातीर मागोवंक संतोष कसो ना. देखून हांवें सकाळ आश्रमाक दिले मिसां पूर आश्रमाक दिले. आतां म्हाका तुज्या जागी उलोवंक जाय आनी हांव सांगता तुमची मम्मी आनी तुजे भयण दोट्टे आनी तुजे भाऊ आनी कोण पुरा आसात कोण पुरा नांत आमी पुरा एका कुटुंबाच्या बरी नाटकांत आनी पुरा आसले. हांव आतां आमी हांव घरांत तेकली जाल्या म्हाका आतां कोणाची खबर मेळना. देखून आतां तुमचें कोण पुरा आसात कोण पुरा ना म्हाका तुजे सांगल्यार बरें जाता आसलें. देव बरें करूं.
3: ओके
5: रेडियो आयकता.
3: ओके ओके जाय जाय ग्रेसी भाई. देव बरें करूं. देव बरें करूं. ओके ग्रेसी भाई उलयले भुशा उडास आयले गे ते दीस.
4: होय खंडीत जावन ग्रेसी भाई आमची एक नटी जावन आसली आनी तिणें आमकां आमच्या हर नाटकांनी नटन करून कुमोक केल्ली. हांव निजायकी संतोष पावता तिचे लागी उलोवंक. तिचे सवाल की आतां कोण आसात आमच्या कुटुंबांतले. आमच्या कुटुंबांतले सर्व जीव आसात. म्हजी पप्पा आनी मम्मा सोडल्यार बाकी सर्व आमी भाऊ भयणी आनी तांची भुरगीं सर्व बऱ्या तरान आसा.
3: ओके तर ग्रेस बायक जाप मेळ्ळी म्हण चिंता. जिवीत तशेंच खंय न्ही गे आमकां सांगूंक जायना. दोळे उगारतना जिवीत सुरत आसा दोळे जमतना जिवीत संपता म्हूण. पूण ताच्या मतगात आमी जी येयल्या जिनी आमच्या संगी मिस्त लागली ती पाका पाका म्हणटा आसतना एर व्यक्ती एर मनशा तीन समजो सांगात म्हणून कशें येता जे कितें ग्रेसी बायन सांगल्लें आसा हांगासर. तुज्या लागीं आनी कितें उलयता सर. पूण ताच्या पयलीं एक ल्हानसो विराम घेता. एक पद आमी आयकून या. वेरोनिकाचें नांव सांगलें नाल्यार वेरोनिका म्हाका मरेत कोण ना.

0: ಎಸ್ಪರ ದಿಗ್ಬೂಡಿ ಐ ಚತಾಳು ಉಮಾಳು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಾಸು ಸ್ವಾಗತ ಮುಂಡ ಆ ಜತಾಳು ಉಮಾಳು ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮುಗಚನು ದೋರ್ ಲಯನ್ ಆಸ್ಟಿನ್ ಪ್ರಭು ಅಮಚ ಸಂಗಿ ಅಸ ಚಿಕಾಗೋತ ತಾಜೆ ಸಂಗಿ ಉಲೈತನ ಜೈತಿ ಅಮಿ ಸಂಗತಿ ಜನ ಜಲ ಜೀವೇತ ಏಕ ಅಪೋರ್ಚಿ ಏಕ ಸಂಗತ್ ಕೈ ಜೀವೇತ ಏಕ ಅಪೋರ್ಸೋ ಮೊಲಾದಿಕ್ ವಿಷಯ ಜಾವನ ಅಸ ದಿಕ್ಕನ್ ಆಸ್ಟಿನ್ ಬಾಬ ತುಜೆ ಉಲೈತ ಉಲೈತನ ತುಜೆ ಕದರೆ ಸರ ಕೊಂಡ ರವಲಿ ಮಸ್ತ ಮುನ್ಶಿ ಅಸ ಏಕ ಕಾಲ್ ಇವನ ಅಸ ಕೊಡವೆ ಹಲೋ ನಮಸ್ಕಾರ
1: ಹಲೋ ನಮಸ್ಕಾರ
0: ನಮಸ್ಕಾರ ಕೋಣ ಉಲೈತ ಹಲೋ ಹಲೋ ಹಲೋ ಓಕೆ ಹಲೋ ಕೋಣ ಉಲೈತಾರ ಓಕೆ ಕಿತೆಂಗಿ ಫೋನ್ ಕಟ್ ಜಾಲೆ ಪುಣ ಟ್ರೈ ಕರಾ ಪುರ್ತನ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಇಶ್ಯೂ ಆಯ್ಲೊ ಕೊಂಡ ಅವನ್ನ ಕಿತೆ ಇಸಾಮ್ ಫೋನ್ ಕರಾ ತೊತ ರಾಸ್ಟಿನ್ ಪ್ರಭಾಮ್ ಚೆ ಸಂಗಿ ಅಸ ನೀ ತಚೆ ಸಂಗಿ ತುಮಿ ಉಲ್ಲೋವೆ ತರ್ ಮುಗೋಚನು ಹಂಗ ಸರ್ ಉಲೈತಾ ಉಲೈತಾನ ವೈ ಹೇಗೆ ಉಲ್ಲೋ ಇವನ ಹಲೋ ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ಕೋಣ ಉಲೈತಾ ಉಲ್ಲಯ್ಯ ಅಪ್ಲಯ್ಯ ಎವ್ಲಿನ್ ಬಾಯ್ ಉಲಯ್ಯ ಅಮ್ಚ ಸಂಗಿ ಚಿಕಾಗೋತ ರಾಸ್ಟಿನ್ ಸರ್ ಅಸ ತುಮ್ಕ ಶೀದ ಅಮೇರಿಕಾ ಚಿಕಾಗೊ ಅಮೇರಿಕಾ ತುಕ ಶೀದ ಅಮೇರಿಕಾ ಓಡ್ಚೆ ಆಮೆ
1: ಆತ
0: ಪಾಸ್ಪೋರ್ಟ್ ಅನ್ನ ಕಾಯ್ನಾನೆ ಹಂಗ ಪಾಸ್ಪೋರ್ಟ್ ಗರ್ಜ್ ನಾನೇ
2: ಟಿಕೆಟ್ ಇನ
0: ಟಿಕೆಟ್ ಇನ ವಿಸಾ ಏನ ಅಜ್ಜಿನ ತರಾವತ್ತ ಅಮೇರಿಕಾ ನೀ ಬಚ್ಪೇಕಾನೆ ಕರ್ತಾನೆ ಇದಕ್ಕೆ ಬಚ್ಪೇದ ಐದೈತೆ ಬಟ್ಟ ನನಗೆ ಕೈ ತವನ ಇಲ್ಲ ಬಚ್ಪೇದೆ ವಾಜತ್ತ ನಿಂಗೆ ಉಲೆ ಉಲೆ ಉಲೆ ಉಲೆ
2: ಹಾ ಬರೋಸ ಬರೋಸ ತುಂಬ ಖುಷಿ ಬರೀ ಅಸ ದೇವ ಬರೀ ಗುರು
1: ಮಸ್ತ್ ಖುಷಿ ಜಾಲಿ
0: ಮಸ್ತ್ ಖುಷಿ ಇದೆ ಎವಲಿನ್ ಬಾಯ್ ವೀಸ್ ಮುಂಜೆ ಸಖತ್ ತಿ ಬಹು ಗರ್ಜೆಚಿ ಕೈ ಬಹುಶಃ ಆಸ್ಟ್ರೇಲಿಯನ್ ಬಾಬ್ ಕೊಸ ದಿಸ್ತಾಗಿ ಮನವೆ ಲೋಕಾಂಗ ಸಂಗೀಜೆ ಪಟ್ಟ ನಂಗೆ ರೇಡಿಯೋ ಮುನಿಸ್ ದಿಸಾನ ಐಕಾತ ಮಾತ್ರ ಆಸ್ಟ್ರೇಲಿಯನ್ ಬಾಬಸ್ ತಾಳು ಐಕತನ ಸತ್ತ ವಿಶ್ವಾಸ ತರ್ನಾಟ್ಯ ಬರೀ ತಾಳು ಐಕತ ತುಮ್ಕ ಬಹುಶಃ ಆಸ್ಟ್ರೇಲಿಯನ್ ಬಾಬಾಜಿ ಪ್ರಾಯ ಸಂಗನ ಜೊತೆ ಇದು ಇಷ್ಟ ಪಟ್ಟ ಮುಂಟ ಆಸ್ಟ್ರೇಲಿಯನ್ ಬಾಬ್ ಪುಳೋಂಕು ಇತ್ಲೋ ಗೋರೋಗಿ ಗೋರೆ ಅಂಚಗ ಒಂದಸ ಗೊರೋ ಗೊರೋಸಲ್ಲ ತಕ ಪುಳೈತನ ಮುಖ ಮುಜೆ ಮುಖಾರ್ ಬಸ್ಸಲ್ಲಿ ರೂಪನೆ ಪುಳೈತನ ಸಂದ್ರೆ ಇವನು ಮುಜೆ ಮುಖಾರ್ ಬಸ್ಸಲ್ಲಿ ಬರೀ ಭಕ್ತ ಅನಿವೈ ತಶೆ ಮುಂಟನ ತಿತ್ಲೋ ಸುಬೀತ್ ಏಕ್ ವ್ಯಕ್ತಿ ಇತ್ತು ಅನಿ ಕಿತೆ ಹಾಕ ಮಾಡ ಜೀವಿತ ವರ್ಷ ನಮೇ ತುಮ್ಕ ದಮ್ಮುನ್ ದಮ್ಮು ಸಂಗಚಂಗಿ ಮೇಡ ಜೊಶೆ ಸಾಹಿತ್ಯ ಅಂತಾನೆ ಕೆಲ್ಲಿ ಕೃಷಿ ಅಸ ಸಾಹಿತ್ಯ ಅಂತಾನೆ ದಿಲ್ಲಿ ದೆನ್ಗಿ ಅಸ ತಾಚೆ ಬೈರ್ ತಾಚೆ ಸಂಗಿ ಉಲೈತನ ಅವೇ ಸಮೂಜಾಯ್ ತಾನೆ ಕೆಲ್ಲೋ ವಾವ್ರೇಕ ಪರಿಮೇಶ ಅವನ ಅಸ ತಾನೆ ಕೆಲ್ಲೋ ವಾವ್ರೇಕ ಮೊಲಾದಿಗ್ ಜಾವನ ಅಸ ತಾನೆ ಕೆಲ್ಲೆ ಜೀವಿತ ಅಂದಿಲ್ಲ ದೇನೆತೆ ಮೊಲಾದಿಗ್ ಜಾವನ ಅಸ ತದಕ್ಕೂ ಮಗೋಚನು ಹಂಗಸರ್ ದೊತ್ತೋರ್ ಆಸ್ಟ್ರೇಲಿಯನ್ ಡಿಸೋಜ ಪ್ರಭುನ್ ಯಾ ಸಮಾಜ ಯಾ ಏಕ ಅಂಚ ಕೊಂಗ್ಣಿ ಸಮಾಜ ದಿಲ್ಲಿ ದಿನಿಗೆ ವರ್ತಿಸಲ್ಯಾನ ವೀಸ್ ಮಳ್ಳೆ ಪತ್ರಿರ್ತಾನೆ ಪಟ್ಲೆ ಸಾತ್ ಆಡು ವರ್ಷ ಅಂತ ಈ ಪತ್ರ ಸೋಲೋನ ಸಾಚಿ ವಿಷಯ ತೊಡೆ ಸಂಗೀತ ಅಷ್ಟಿನ ಬರ್ತವೆ
2: ಅವ್ನು ನ್ಯೂರಾಜಲ್ಲ ಉಪರಂತ 2016 ಇಸ್ವಿ ಅಂತ ಮಖ ಸಬಾರ್ ಸುಟೋ ವೇಳ ಮೇಳ್ಳು ಅನಿ ಯಾ ವೇಳಾರ ಅಮೆ ಕಿತೆ ಗರೀದ್ ಕಿ ಮುಂಚೆ ತೊ ನಾಸ್ತಾನ ಅವನು ಚಿಂತಲಂಗಿ ಮುಜೆ ಮಳ್ಳೆ ಪತ್ರ ಕಿತೆ ಕೊರುಗ್ ನೋಜು ಅನಿ ತೆ ಕೊಂಗ್ಣಿ ಪತ್ರ ಲೋಕಾಚ್ಯಾ ಹಾತಿ ಕಿತೆ ದಿಂಗು ನೋಜು ಅಷ್ಟು ಚಿಂತವನು ಅವೇ ತೆ ಮ್ಯಾಟ್ ಕಾಡ್ಲೆ ಅನಿ ಮುಜೆ ಮಿತ್ರ ಲಾಗಿ ತೊಡಿ ಬರ್ಪಾ ವಿಸಾರ ಪೈಲೋ ಅಂಕ ಬೈರ್ ಕಾಡ್ಲು ಅನಿ ತ್ಯಾ ಪತ್ರ ಮಗಾ ಬರೀಸ್ ಶಬಾಶ್ ಕಿಲ ಬಲಿ ಕಿತೆ ಮಳಾರ ಎಂ ಪತ್ರ ಅಸ್ಲೆ ಅಂತರ್ ಅಂತರ್ ಜಾಳಾರ ತೆ ನಿಜಾಯಿ ಕಿ ಜಗತ್ತಚ್ಯಾ ಕೊಂಡ್ಶ ಕೊಂಡ್ಶಾನಿ ವಾಜಪೇಯಿ ಹಂಗೆ ಮೇಳ್ಳೆ ಅಂತ ಜಿಂತಾವ್ ಶಬಾಶ್ ಕಿಲ ಅಪ್ತಾನ ಮಗಾಯ್ ಸಂತೋಷ ಜಲೋ ಅನಿ ಅವ ಎಂ ಪತ್ರ ಸೌಕಾಸ್ ಚಾರ್ ಲಿಪಿನಿ ಕಾಡೋಂಗು ಪ್ರಯತ್ನ ಕೇಳೆ ಏಕ ಕಾನಡಿ ಲಿಪಿ ದುಸ್ರಿ ದೇವನಾಗರಿ ತಿಸ್ರಿ ರೋಮಿ ಅನಿ ಸೌತಿ ಮಲಯಾಳಿ
0: ಮಲಯಾಳಿ ಮಳೆ ತಂಕ ವಾಸಂ ಕಳ್ಚಾಗದೆ
2: ತಂಕ ವಾಸಂ ಕಳ್ಚಾಗದೆ
0: ತುಕ ತುಮ್ಕತ ಕೋನ್ ಸಂಗದಿತ್ತ ತಂತು ಬರೈತ ಅನಿ ಬಹುಶಃ ಏಕ ಪತ್ರ ಸಲೋನು ತುಮಿ ತದಳ ಹತಲ್ ಪೈಲ್ಲೆ ಪುರ ಅತ ಪುರ್ತನ ಅತ ಪುರ್ತನ ತಿತ್ತಲು ಮೈಲೆ ಪುರ್ತನ ಉಲ್ಪಂಗ್ ಸಾಯಿಗೆ ಕಶೆ ಮಣಿ ಸಾರು ನಂಗೆ ತೋಗ ಕಿತೆ ಆಸ್ಟಿನ್ ಬಾಬು ಚಾಚಾರ್ ಏಕ ಚಾರ್ ಪತ್ರ ಹಂಗೆ ತಿನ್ ಪತ್ರ ಬಂದ ಗೆಲ್ಲೆ ಹೋಗ್ತೇನೆ ಪುರ್ತನ ಚಾಚಾರ್ ಲಿಪಿ ನೀ ಬರೋ ಚಮ್ಮ ಅರ್ಥಂತ ಏಕ ಕಶೆ ಸಾಧ್ಯ
2: ಮಕ್ಕ ಕಿತಿಂಗ್ ಏಕ ಉಮೇದ ಇಲ್ಲಿ ಅನಿ ಅವನ ಜಿಂತಲಿಗೆ ಈ ಪತ್ರ ಏಕ ಸಭಿ ಸುಂದರ್ ಸುಲಿ ಅಮ್ರಿ ಜರ್ ಸಾಲ್ ಚಾರ್ ಸುಲಿಯೋ ಮಗ ಮೇಳ್ಯೋ ಅನಿ ತೇವಿ म्हजेत समान मती काचीच्यो या चिंतपाच्यो. हांव कित्या त्यो त्या चार चलयांक
0: होगडायचें नाका.
2: हांवें आराम धरलें, पुटलोन धरलें आनी तांचो पोस केलो. अशें ती एक उर्बा आशा म्हजे थंय उपजारली कोंकणी खातीर.
0: हें पत्र कितें दिता कोंकणींत? आतां भौशा म्हाका कळीत आसा हांवें कितें हें पत्र वाचता जाल्यार, पूण तुज्याच उतरांनी सांगलें जाल्यार तूं ह्या पत्रांत जावन कितें दिताय? एक प्रमुख जावन कितें जावन तूं आसचो अशें व्हड
2: प्रमुख जावन लोकांक थोडी तुर्ताची खबर, तशेंच सांगड गाणयो, कविता आनी थोडी लेखनां.
0: भौशा एका व्यक्तीची वैयक्तीक परिचय
2: हर एक हप्त्यांत एका व्यक्तीची परिचय. येदोळा लगे हांवें लगे लगी 260 वयर लोकांची परिचय करून दिल्या आपत्याक एका लेखान. आनी म्हजी परिचय लेखन आनी एक तस्वीर न्हय, तांचे विशयांत सभार तस्वीर सांगता घालन एकत्र असो आल्बम करन, तांकां मान दिवचो, तांचे साधन लोकांक करपचे, कित्याक ते वाचून आमचे तरणाटे, आमचे युवजन प्रेरीत जावन तांच्या जिवनांत तांणी केल्या बरी थोडी कामां करून दीत म्हणलीच म्हजी उर्बा.
0: एक ते दुसरें घालें गे म्हळ्यार एक लायब्ररी आर्कायव जाल्ल्या बरी न्ही गी तुजे. कित्याक म्हळ्यार येदोळ म्हण आसा आयिल्लीं पत्रां जे कितें आसात ते थंयच संपन्न जाल्लीं या आमी वाळे केल्ली थोडे कडेन दवर नासूंक बरो, पूण ही लायब्ररीन गेल्ल्या बरोबर ती पत्र पर्मनंट उरता न्ही गे. केन्नाय वस्तूयेत कोणा विशीं
2: केन्नाय पळयत आनी खंय पळयत
0: खंयच्या एका कोनशान जावनय पळयत. तर हांगासर हें चिंता आपयता आसतना तुज्या घरांत म्हणे सवगां चलयांक खार आयिल्ल्या बरें म्हणे तुवें. आतां तुज्या घरांत म्हाका दिसता सवगां चलयो गे या ते
2: ना म्हाका ते गा भुरगीं म्हाका न्हिजाय की हांवें म्हणचे पांच भुरगीं
0: म्हणचे
2: न्हय वय म्हणल्यार चार भुरगीं आनी निमाणे भुरगे म्हजी पतेन
0: हांच्या पांच जाणां सांगता एक तूं मोग असो एक तांचो एक कोट तितलो आसा. पूण आनसो कसो सपोर्ट केलो ताणें तुका आतां रिटायर्ड जाल्या उपरांत इंदू बोडा म्हणल्यार
2: तशेंच म्हणटात मुखेल जावन आमची भुरगीं आमच्या घरान आहात म्हळ्यार तीं तांच्या घरांनी आसात, तांकां बरें काम आसा आनी तीं सगळीं पयसो आसा जाल्ल्यान तांचे म्हळ्यार घर आसा. पूण म्हजे पतीन घरच आसा, तिका मात्र मस्त बेजाराय बघता थोडे फावटी हांव आख्खो दीस ह्या पत्रां म्हटल्यान वेळ करचें जाणा. कित्याक सकाळीं थोडे फावटी 8 वरांर येवन बसलो जाल्यार थोडे फावटी राती
0: 8 वरां
2: 10 वरां 11 वरां म्हणून सरी काम करून रावचें पडटा.
0: अशें म्हळ्यार दिल्लें परफेक्शन इज तेजे. आतां इतलें म्हणटा आसतना हांगा एक सवाल उपजवंक पुरो, तें तुज्या मतींत उपजाता कोण ना या म्हज्या तल्या मतींत उपजातात. कित्याक आतां वीज म्हणल्या पत्रा मुखांत्र एडवर्टायजमेंट काण घेता, पयशे करता. आतां अमेरिकांत आसल्या मनशां पयशे खरेदी म्हण आसा गी असल्या चिंताप येवंक पुरो, पूण निज खऱ्यान तुवें सांगूंक जाय जाल्यार हे वीज तुवें पत्र दिताय तांतूं तूं निजावन एडवर्टायजमेंट घेताय गी ह्या लोकांक कशें दिताय तूं फुग्या दिताय कहाले हातून तुज्या बोल्सां कितें जोडून आसलें पळय थोड्या कश्टांच्या दिसांनी तुवें हांगा थांबून गेल्या उपरांत आसले तेन्ना तूं ताका विनियोग करताय.
2: तुवें सांगलें सारकें निमाणे तुवें सांगल्या बरी जें कितें हांवें जमयलां मोकल्या फुडारा खातीर निवृत्तपणाक तांतल्यानच काण हांव ह्या पत्रां खातीर करसिता. लोक चिंतूंक बरो म्हाका कितेंच खर्च ना, खर्च आसा थोडी कविता कवितांचो विन्यास करून ती सांगता घालच्याक आमी एक चलयेक आमी ती धाडटा आनी ती पाटी धाडटा त्या उपरांत हांव ती सांगता घालता आनी परगट करता. तशेंच थोड्यो काणयो हात भरपांनी येतात, थोड्यो काणयो इंग्लिशान येतात, त्यो तर्जमो करूंक हात भरपांनी आयिल्ले बराहाचेर वा नुडीचेर घालून तें परगट करूंक हाका खर्च आसा. आनी तसो खर्च हांव म्हज्या बोल्सांतलो दिवन आसा. सांगतास हातूं इश्तेहारां आसात म्हणून सोबार म्हणटात, तीं इश्तेहारां सडावत म्हळ्यार सकळ 99.9% फुंक्या म्हणाचे. आनी तीं इश्तेहारां म्हाका कोणी धाडिनात, तीं आनी एक बेजारायची करता. हांवें येणे तेणे वॉट्सॅपार आनी आयिल्लीं तीं तांतली विंचून परगट करची म्हळ्यार म्हज्या मतींत ती कोंकणी इश्तेहारां कोंकणी लोकांक फायद्याची जावन दित, तांकां एक अवकाश मेळोवन दित ती त्या कार्यक्रमांक वचून.
0: अशें कोणी वळखी भितरली काजार जाली जाल्यार तांचेय तुमी इश्तेहारां घालतात आनी पूण तें बरें मागोवन आनी
2: ना येदोळ म्हणून सर तशें करून केल्लें ना.
0: ओके सर एक उलोवन आसा. हॅलो नमस्कार.
3: नमस्कार
0: कोण
3: उलयता?
0: एडवर्ड उलय
3: आश्विन बाबाचे थोडे समाजसेवा पुरा ತೊಡೆ ಕೇಳಿಕ ನಮ್ಚ ಈಗ ಚೂಡು ಪ್ರೀತಿ ಪಿಂಟೋ ಗುಂಪಲ ತೊಕ್ಕೊಟ್ಟು ಸಿನಸ್ಲೆ ದುಬ್ಳೆ ಕುಟಾಮು ಡಾಕ್ಟರ್ ಸಿಕ್ಕೊಂಕು ಅಗ್ರಸ ಬಾಪು ನೇಸ್ತ ಮೂವೀಸ್ ಪಿಂಟೋಮ್ನು ತಂಚೆ ವಿಷಯ ಅಂತ ಪುರ ವಾಟ್ಸಪ್ ಅರ್ಪುರ ಫೇಸ್ಬುಕ್ ಅರ್ಪುರ ತೊಡೆ ಏನ್ ಜಲ್ಲೆ ಮಳೆ ತಂಚ ತಿರುಗಿ ಚಚ್ಚ ಅಂತ ಭದ್ರಬಲಗ್ ಇಂಕ ಕುಮ್ಮಕ್ಕು ವಿಷಾರ ಮಸ್ತು ಇಂಕಿತ್ತೂಲ ಊಲೇ ಪಾದರು ತಜೆ ಉಪರಾಂತ ಆಸ್ಟಿನ್ ಪ್ರಭು ತನಿ ಮೇಳವನು ತನಿ ಇಲ್ಲಿ ಕುಮ್ಮಕ್ಕ ಇಲ್ಲ ಎಮ್ ಬಿ ಬಿ ಎಸ್ ಶಿಕ್ಕಪಕ್ಕ ತನ ಶಿಕೋನ ಸಹ ತರ್ಡ್ ಇಯರ್ ಜಾತಾಗಿ ನಮಗ ತರ್ಡ್ ಇಯರ್ ಇಸ್ ಸೆನ್ಸ್ ಸುಮಾರು ಕುಟುಂಬ ಆಧಾರ ಇಲ್ಲ ಸಮಾಜ ಸೇವಾ ಸಾಹಿತ್ಯ ಅಂತ ಸೆನ್ಸ್ ತಂಚಿ ಸೇವಾ ಮುಂದುವರ್ಸಿ ಮಂದಿರ ಸೆಂತ ಸಾರಂಗಿ ರೇಡಿಯೋ ಕೈಲ
0: ಬಾಬು ಕುಮ್ಕೆ ಸೊ ಹತ್ತು ನಮ್ಗೆ ಕಳೀತ ಸ ಪುಣ ಬಹುಶಃ ಕೈ ದಿನ ಅದಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೇನೆ ಕಡೆ ಇಲ್ಲ ಮುನ್ನ ನನಗೆ ತೇ ಮಕ್ಕ ಕಳೀತ ಅಷ್ಟೇ ನೀ ಸತ್ ಕಿತ್ತಳ್ಯಾರ ಬಹುಶಃ ಈ ಏಕ ವೃತ್ತು ಗುಣ ತುಮ್ಚ ಜೀವಿತ ಕೋಸ ವೃತ್ತದಲ್ಲ ತುಮ್ಮ ಕಳ್ಳ ಏಕ ಕೊಣಾಗ ಹತ್ತು ಕೊಂದಿತ್ತ ಅದಲ್ಲಿ ಕಳ್ಳನಾದೆ ಹಿಂಗಿಲ್ಲ ಗುಪ್ತಿಂದಿಲೆ ಅಯ್ಯಲೋಯ್ ಬಟ್ಟೆ ಕಿತ್ತೆ ಆಗತ್ತೀರ ಅಷ್ಟೇ
2: ಜನ್ನ ಮುಂಜೆ ಮುತಿ ಗೆತ್ತ ಎಕ್ಲ್ಯಾಕ ಗರ್ಜ ಸಹ ತನ್ನ ಹಾಂ ಮುಂಜ ತಂಕಿ ಬರ್ತೇನೆ ದಿತ್ತ ತೋಡಿ ವಿಸಾರ್ತ ದಿತ್ತ ತೋಡಿ ವಿಸಾರ ನಾನು ಮಕ್ಕ ಕಳಿಸತ ತಂಜಿ ಗರ್ಜ ತನ್ನ ಹಾಂ ದಿತ್ತ ತೋ ಗೂಣ ಕಸ ಆಯ್ಲೋ ಮಳ್ಯಾರ ಅವನ ಚಿಂತ ಮುಂಜೆ ಮಮ್ಮ ಆಮಿ ಮಮ್ಮ ಘರಂತ ಕಿತೆ ಆಸ್ಲ್ಯಾರ ಶೇಜಾರ್ಜಿ ಮಂಟಾಲಿ ತಂಕ ಕಾಂಕ ನಾರಿ ಪುತ ಇಲ್ಲಂದ್ರಿ ಕಾವನ್ ದಿತ್ತು ತಸ್ಸು ಗೋ ಗೂಣ ಮುಜೆ ತೆ ರೂಮನು ಆಮೇ ತೆ ಮುಖ ಅರ್ಸಿನ ಮೇಲೆ ಆನಿ ತೆನ್ಸಿಯ ಮುಖ ಎಲ್ಲ ಕಾರಣ ತಾಂಗ್ ಪಾವಲೆ ಮುಂಜೆ ಗರ್ಚನಿ ಮುಖ ಯಾವ ಗಾಂವ ತಾವನು ಬಯಲ ಬಯಲಗ ವಾಂಕ್ ಓಸ್ ಮುಣವನು ಒತ್ತಾಯ ಗರು ತಶ್ ಮುಣನ್ನೈ ಚಿಂತಲಿಂಗಿ ಓ ಪೂತು ಆಮ್ಚ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಸಂಘಲೋ ನೈ ಓ ಸಮಾಜ ಬರೇ ಪೋಣ ಆಶೆಸು ಆನೆ ಹಂಗ ತಾವ್ ಬೈರ್ ಗೆಲ್ಲಾರ್ಸ್ ಆಮ್ಚ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಕೈ ಬರೇ ಪೋಣ ಹೋಗ
0: ಊರಿಗೆ ಉಪಕಾರಿ
2: ಮನೆಗೆ ಮಾರಿ
0: ಅಂತಶೆ ಪುಣ ಏ ತುಜ ಜೀವಿತ ಬರೇ ಇಂಪ್ಯಾಕ್ಟ್ ಗಲೋ ಸಕ್ಲಾಂಗಿ ಜೆ ಕಿತೆ ಅವು ಏನು ಶಕೆ ಇಲ್ಲ ಸಾವ್ ಇದು ಅಜುನಿ ತೂಡಾಸ್ ಕಟ್ಟೆ ಜೈತಿನ ಬರ್ಗಿ ಓಡ್ ಜಾಲಿ ಜೈತಾಗ ಪಾವಲೆ ಸಗ್ಲೆ ಜೋಡ್ಲೆ ಪೂರ ಜೋಡ್ಲೆ ಜಂದಿಲ್ಲ ಜಂದ ತರ ವಿಸ್ರಾತ ಬಹುಶಃ ತೋಡಿ ಜನ ಮಾತ್ರ ತಂಚೆ ಅವ್ರಿ ಅಮಿ ಆಸಾತ ಮಳೆ ನೀಜ ಸತ್ ಮಾ ನನಗೆ ಕಿತೆ ಮುಣಂಗ್ ಆ ವಿಪ ವಿಷಯ ತಮ್ಮ
2: ಆ ವಿಪಿ ದಾನ ಸತ್ ಏಕ್ ರೂಕ್ ಫಳಾದ ಏಕ್ ರೂಕ್ ಅನೆ ಆಮಿ ಬರ್ಗಿನ ಜಾವನ ಸತ್ ರುಕಾರ್ ದಲ್ಲಿ ಫಳಾ ಫಳಾ ಅಶೆ ಮಂಟಾನ ಆಮಿ ತ್ಯಾ ರುಕಾಕ ಜೊ ರೂಕ ಆಪ್ಲಿ ಪಾಳಾ ಗೂಂಡ್ ರೂಂಬವನು ನಾನು ತ್ಯಾ ದರ್ನಿಂಟ್ಲ ಸತ್ವ ಆರಾವನು ತ್ಯಾ ಫಳಾಂಗ ಅನಿ ಫುಲಾಂಗ್ ದಿತಾವಿ ತಶೆನ್ಸ ಆಮಿ ತೆ ರೂನ್ ಫರೆ ಕೊರಂಗ್ ಜಾಯ್
0: ಅಸಾಧ್ಯ
2: ತೆ ಸಾಧ್ಯ ಸಾ ಅಸಾಧ್ಯ ಮಣಂಗ್ ಜಾಯ್ ನಾ ಕಿತೆ ಮಳಾರ ಆಮಚೆ ತಾನ ಕರಿಯ ಜಲ್ಲೆ ಕರಿಯ ತಾಮ ಯಂಗಿ ಆಸಾವಂಗಿ ಆಜ ಅಮ್ಕ ಆಮಿ ಆಮಿನ್ಸ್ ಎಕಸ್ ಸ್ವಾರ್ಥಿ ಜಲ ಅಮ್ಕ ಸ್ವಾರ್ಥ ಬರೋನ್ ಗಲ ಆಮಿ ಜಿಂಜೆ ಇಟ್ಲೆನ್ಸ್ ಆವ್ ಮುಜಿ ಬಾಯಲ್ ಮುಜಿ ದೂ ಮುಜಿ ಟಿವಿ ಮುಜಿ ಮೊಬೈಲ್ ಮುಜೆ ಘರ್ ತಿತ್ಲೆ ಜರಸ್ ತ್ಯಾಸ ಪರಿದ ಭಿತರ ಸಾವ ಆಮಿ ತಾಜೆ ತಾವನ್ ಬಾಯರ್ ಸಿಡೋನ ಆಮಚೆ ತೈ ಜರ್ ಕಿತೆ ಸಡಿತ ಸಾ ತೆ ವಾಂಟೋನು ಹೆರಾಂಗ್ ಗರ್ಜೆವನ್ ತಂಗ ದಿಲ್ಲೆ ತರ ತಂಕ ಇದುಡಿ ಕುಮೋಕು ತಂಜೆ ಕಸ್ಟ್ ಪೊಯ್ಸ್ ಕಲ್ಲ ಬರಿ ಜಾಯ್
0: ಹಂಗ ಸರ್ ಆಮಿ ಅಮ್ಕಾನ್ ಸಮಯ ದೋರೋಗಲ್ಲ ಉಣೋದ್ ಗಲ್ಯ ಒಯ್ಯಂಗ್ ಗಲ್ಯ ಅವನು ಬೋಗನಂಗೆ
2: ಕಂಚರಿತೆ
0: ಆಮ್ಚ ಜೀವಿತ ಆಮಿ ತುವೆ ಸಂಗಲೆ ಬರ್ಮಣೆ ಮುಜೆ ಗರ್ ಮುಜೆ
2: ಬಾಯ್ ಮುನ್ನೈ ಒಯ್ಗಲ ಮಗರ ಆಮಿ ಡಬ್ಬ್ಯಾನ್ ಬಸೋನ ಸಾವ್
0: ಬಾಯಿ ಭಿತರ
2: ಬಾಯಿ ಭಿತರ ಮಣ್ ಕೆದವನ ಸಾವ್ ಆಮ್ಕ ಸಖತ್ ಆಸಾ ತ ಬಾಯಿ ತನ್ ಬಾಯರ್ ಇಟೋನು ಸಂಸಾರ ಬಳೋಂಜಿ ಪನ ಆಮಿ ತೈನ್ಸ ಸಾವ್ ಆಮ್ಜೆ ಚಿಂತಾ ವಾಡೈ ನಾವು ಚಿಂತಾ ಬಾಮ್ಜೆ ಮುಟ್ ಕಿದ ಮಂಟಾದ ಚಿಡೋನ್ ಗೆಲ
0: ಚಿಡೋನ್ ಗೆಲ ಆಸ್ಟಿನ್ ಡಿಸೋಜ ಪ್ರಭು ಅಮೇರಿಕ ಅಂತ ಪಟ್ಲ್ಯ ಜೈತ್ಯ ವರ್ಷ ಅಂತ ಒಬ್ಬರ್ತ ಸಾಳಿ ಸಂಚಕ್ಕೆ ಸರತಿ ಕೊಡ್ಸ ಒಬ್ಬರ್ತಾನ ಮುಟ್ಟಸ್ತಾನ ಅಮೇರಿಕಾಚ ಸಂಸ್ಕೃತಿ ಒಳ್ಸಾಜ ಅಸಲ್ಲೇ ಬಹುಶಃ ಒಳ್ಸಲ್ಲ ಐಕೊಂಡ आमी म्हणटा गोरे आमची संस्कृती जावन आसा खावचें पियोवचें आमी म्हणटा थोडे पोटें सिगरेट बिडी असले बिडी म्हणलें ना ते सर या आमी म्हणटा स्मोकींग तसले एका दुश्चटांक तांणी जर तांकां ते वळसयतात पूण त्या बोवरांत त्या धुवरांत त्या अमलांत तुमकां केदनाय वडलां गे या तुमी आजुनी आपूट आमच्या बांयच्या नितळ उदका बरी तशेंच आसात गे कितें सांगूंक जाय तुमकां
2: म्हाका खंयच्याच वायट संवय आनी उडयलें ना वायट संवय म्हणना आतां कोण इल्लेशें पी येता तें वायट न्ही ते तांच्या भलायक जावं या आराम घेवच्याक जावं पी येता तशेंच पूण हांव बेबद्यांतल्या बेबद्यां पैकी तांचे वटू वेळ करसून उलोवन करून सांगता रावन रावलां जाल्यार येदोळ वरें हांवें वायन जावं सूर जावं सोरो जावं आनी खंयचेंय पिवन जावं आपडलें ना
0: स्मोकींग खंयचेंय ना
2: ना धुरा पानी ना मादक वखदांय ना आनी कितेंच ना म्हाका म्हजे मतीन इतलेंच की जर तुका गरज ना तें कित्याक घे म्हणून गरजे भायलें हांव कितें कितेंच आपणाव सकाना अशें करियेत कित्याक म्हळ्यार हांवच न्ही अमेरिकन सबार गोरे आसात थोडे काळे आसात म्हळ्यार व्हड संख्यान न्ही थोड्या संख्यान जे कितेंच पियेना अशें म्हणटना त्या थंडी गांवांत आनी त्या पाश्चात गांवांत म्हणून म्हणची ती पट्टू कारण
0: हांव
2: पातयेना
0: पण मनशाचे एक चिंतपाचे की वरते खंयचे ना न्ही
2: थेकंडी जा सगळ्यांचे आमच्या मतीन
0: मतीन
2: तुका मती भितर पिये वयत तुका मती भितर तर दुवरा पाण करी तुवें ती सिगरेट
0: आतां धरचें म्हण ना
2: आतां धरचें म्हण ती भोतली आतां धरचें म्हण
0: ओके हांगा सर आनी एक उलोवन आसा तुजे कडेन उलोवन हॅलो नमस्कार हॅलो
1: नमस्कार
0: नमस्कार कोण उलयता
1: फ्लोरा कॅथरीना
0: हा उलय फ्लोरा बाय
1: अमेरिका
0: कनेक्शन
1: अस्टिन बाबा पहिले सर एक अलशस कॉलेजीक एक स्वागत प्लस या रेडिओ सारंगाक आज लाईव्ह प्रोग्राम बसल्याक बारीक संतोष आणि ताका एक स्वागत उपरांत कोंकणी संसारांत आणि इकडची नावाला ताकाय एक संतोषाची काय म्हणतात पाट तापडून एक बरं मस्ती एक आमचं एक पाठिंबो लहानचं पाठिंबो कोंकणी मोगींचो मग कोंकणी खातीर कसल्या कामाक जाऊं दी कित्याय कामाक जाऊं दी त्यांनी दाखवून तो हुस्को पर्टिक्युलरली कोणाय वेळ दाखवतो हुस्को तो एक मस्त प्रशंसनीय सांगया म्हणून सांगून या लाईव्ह प्रोग्रामात आम्ही एक अवकाश मेळलो अवकाश दर्शिलो
0: तुझ्या कडे सवाल असा झाला एक उडे पडे आमच्या ऑस्टिन बाबा
1: ऑस्टिन बाबा एक सवाल
0: कष्टांचे उडे
1: वीज कोंकणी करूंक आता वीज कोंकणी पांच लिपीन बसले फक्त दोन लिपियांक देवन पाठिंबो नसताना कोंकणी पांच हातांत दोनांक येवन पावल्या एक बेजार ती गजाल पूण हे आमी कशें आमच्या ऑस्टिन बाबान स्विकार केलें ताका कशें म्हणून भोगता हे एक आशादायक बी ह्या कोंकणीक कसलो फुडार मेळात आतां पांच लिपी जावन दोन लिपीक देवले म्हणटा ना म्हाका इल्लें कोंकणीचो फुडार दिलो तेणी काल म्हणटा तें हालयलें बरें दिसता तें ऑस्टिन बाबा कांय भोगता की
0: ओके खंडीत एक बऱ्यांतले बरें सवाल तेणी सर ऑस्टिन बाबा ओके जाप दिवी ऑस्टिन बाबा
2: फ्लोरा बाय तुका जाप दिवची जाल्यार गुड्याक माती वावयत पण तांचो फायदो ना वावयता पर्यंत हांवें वावयली लागीं चार वर्सां पूण त्या लिपींच्या लेखकांत हांव न्हू म्हाका मेळिल्लो सहकार शुन्य म्हळ्यार झिरो अशें आसतना जर कावळे नांत सुकणी नांत बेश्टेंत धान्य जालांत कित्याक उडोवची अशें म्हाका बघलें आनी त्या खातीर हांवें ती त्या लिपींनी छपची पत्रां बंद केली वय
0: ओके कित्याक केदना तुज्या घरांत जाल्ल्या कळ्यांचो परमळ हुंकूंक ना काना जाल्यार
2: वय
0: ते कित्याक कळ्या आसून कितें फायदो न्ही गे आनी त्यो वाली ते कातर उडोवन दुसरे कडेन लावयेत न्ही
2: ताच्या बदला माडी किरला
0: माडी किरलाच घेत तशें जाली एक हांगासर संगत ऑस्टिन बाबा कडेन उलयता उलयतना तुवें बरयल्ल्या बुकां पैकी वज्रां 3,500 चुटकुली एकच फावटी दिल्ली तुवें सगळ्यांक आनी भोशा एक सदान आनी एक धकलो म्हणवे हाचे विशीं इल्लें सांगवेत गे तुका
2: तेन्ना म्हाका कितें एक थराची खरोस उरतली चुटकां बरोवन हांव खंय गेल्यारी खंय आसल्यारी कितेंय करतना चिडकां बरोवन आसतालो. हांव म्हज्या कारखान्यांत काम करतना थंयसरी थोडे फावट जमाती वेळारी हांवें एक हात हाड धरून आनी एका हातान चिडकां बरयल्लीं आसात. अशें एक दखलो करी जे म्हणल्या खातीर ती चिडकां बरयल्लीं अशें तें एक पुस्तक दाटें मोटें दोन लिपींनी प्रगट केल्लें, देवनागरी आनी कानडी.
0: ओके, तशें दोन लिपींनी तुवें हें पुस्तक छापल्लें आनी खंडीत जावन हीं 3,500 चुटकुलीं लोकांक आपडूंक सगल्यांत म्हूण हांव पाती येता. हांगासर नाटकांनी तुवें अभिनय केलाय, 8 नाटक तुवें बरयलाय, पूण तुज्या मोगाक सो नाटक खंयचो तो बरयल्या पैकी?
2: आमी बरयल्या पैकी म्हज्या मोगाचो नाटक म्हळ्यार एक हांव कुवारसल्ली तो एक नवोच प्रयोग आसलो आनी ह्या प्रयोगांत त्या शिर्षिकेची हांव कुवारसल्ली बिलकूल वेदिरियाना आनी अख्खे नाटकच त्या सल्लीचेर ताच्या जिवनाचेर मांडून हाडलें.
0: सो हांव कुवारसल्ली तुज्या जिवितांतलो एक उत्तम नाटक जाल्ल्यान त्या जिनी कनये भितर एक रितीचें रोमांचन आसलें या एका रितीचें लिसांव आसलें. भोशा अजूनय हांव कुवारसल्ली एक सगळ्यांय मान करूंक आशिता त्या, कित्याक ऑस्टीन डिसोझाचो प्रभू असो नाटक तो तितलो उत्तम आसलो. एक उलो येवन आसा. हॅलो, नमस्कार.
4: हॅलो, नमस्कार.
0: नमस्कार, कोण उलयता?
4: रत्नशेट्टी
0: उलया उलया.
2: नमस्ते नमस्ते शेट्रे, यांच्या उलर
4: सर.
2: या
4: हेगिद्दीर
2: हा नान चेन्नागिद्दीने चेन्नागिद्दीने नीवेगिद्दीरि?
4: नान चेन्नागिद्दीने. निमगे कथे ಎಲ್ಲ ಹೇಳ್ತಿದ್ದೀರಲ್ಲ. ಅಲ್ಲ ರೀಸೆಂಟ್ ಏರಿಯಾದ ಅಮೆರಿಕಕ್ಕೆ ಬಂದು ಮಾತಾಡ್ದೆ ನಿಮ್ ಜೊತೆ, ನಿಮ್ ಸ್ಟೇಜಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದಾರಾ?
0: ನಾವೀಗ ಸೀದ ಫ್ಲೈಟ್ ಅಲ್ಲಿ ಇದ್ದೇವೆ, ಲ್ಯಾಂಡ್ ಆಗ್ತಿದ್ವಿ ಇನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತಲ್ಲಿ. ನಮ್ದು
4: ತುಜಿ
0: ಉತ್ತರಾಂತಿ ಅಮೆರಿಕಾಗೆ ವೆಲ್ಲ ಬರೀ ಜಾಲಿ ಖಂಡಿತ ಜಾವು ತ್ಯಾ ಉತ್ತರಾಂತಿ ಬುಲ್ಲಿ ಬುಲೋ ನು ತಿನ್ನ ಏಕ ಉಲೋ ದಿಲ್ಲ ಅನಿ ತೋ ಉಲೋ ಆಮ ಕಾನಾ ಕಪ್ಟಾಲೋ ಅನಿ ತುಮ್ ಖಂಡಿ ಜಾವು ಖುಷಿ ಭೋಗಲಿ ಮು ಚಿಂತಾ ನೈ ಕ್ರಿಸ್ತಾವ ಬೈನ್ ಜಾಲ್ಯಾರಿ ಕೊಂಗ್ನಿ ಉಲೈನಾ ಜಾಲ್ಯಾರಿ ಕೊಂಗ್ನಿ ಚೆಲ್ಲೆ ಪ್ರಯತ್ನ ದಿನ ಕೆಲ್ಲ ಆಸ. ಹಂಗ ಸರ್ ಇನ್ನು ಕೂಡ ನಿಮ್ಗೆ ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇದೆ, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ತುಳುವಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ಬೋದು. ಏಕ ಉಲೋ ಯೋನಸ ಅನೇಕ. ಹಲೋ, ನಮಸ್ತೆ.

0: ಹೌದು ಹೌದು
1: ಸಾರಿಸಿದರೆ ಸಬಳ ನುಂಗಬಹುದು ಅಂತ ಅದೇ
0: ಅದು ಹೌದು. ಮತ್ತು ನನ್ನ ಕೊಂಕಣಿ ಹಾಡುಗಳನ್ನು ತುಳು ಮತ್ತು ಕನ್ನಡಕ್ಕೆ ಭಾಷಾಂತರಿಸಿ ಸಂಗೀತ ಕೊಟ್ಟಿದೆ.
1: ಆಗ್ಲಿ, ಒಳ್ಳೇದಾಗ್ಲಿ, ನಮ್ಗೆ ಒಂದ್ ಇವತ್ತು ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಿಕ್ಕಿದ್ರಲ್ಲ. ಅಮೆರಿಕಕ್ಕೆ ಹೋದ ತಿಂಗಳು 3 ಸಲ ಬಂದು ಹೋಗಿದೆ.
2: ಹೌದಾ?
1: ಇದು ಕನಸಿನಲ್ಲಿ.
0: ಇನ್ನೊಮ್ಮೆ ನನ್ನ ಕನಸಿನಲ್ಲೂ ಬನ್ನಿ,
1: ಫೋಟೋ ನೋಡ್ಬೇಕಷ್ಟೇ ಅಮೆರಿಕದ. ಆಗ್ಲಿ ಸರ್, ಒಳ್ಳೇದಾಗ್ಲಿ.
0: ನಿಮ್ದು ಕೂಡ
2: ಧನ್ಯವಾದ. ಧನ್ಯವಾದಗಳು. ಓಕೆ, ಕುಸುಮಾಕರ್ ಶೆಟ್ಟಿ ಉಲಯಲ್ಲ ತುಜೆ ಕಡೆ ತುಜೆ ಜೀವಿತ ರುಸ್ತಾ ಅಂತ ತುಕ ಉಲೋದಿಲ್ಲ. ಕೋವಿಡ್ ವೇಳಾರ ಮುಂಟಾ ಅಮೇರಿಕನ್ ಭಾರತ ಅಂತ ವೇಗಾನ್ ವಾಡಲೆ, ಪೂರ್ಣ ಅಮೇರಿಕನ್ ತೆ ವಾಡಲೆ, ಪೂರ್ಣ ಥೈಸರ್ ಲೋಕಾನ್ ಕೋವಿಡಾಚೆ ವೇಳಾರ ಜೈತೋ ಮೊರಾನ್ ಪೌಲು ಅಜುನೀ ಸಜ್ತಾ ಸಾಗಿ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಯಾ ಖುಷಿ ಅಸಾ
0: ತಿತ್ಲ ತೀವ್ರ ಮಟ್ಟರ್ನ ಪಣು ಅಜುನ ತೊಡಿ ಎನೆತನೆ ಜೀವ ಹೊಗಡಾಯ್ತಾದು ಥೈಸರ್ ಅಶಿಂದ ತಾಗಿ ಕೋವಿಡ್ ಜಾವ್ ಕಂಜಿ ಬಿಲಾಯು ಲೋಕ ತಿತ್ಲಂಗ ಮಾನ್ ದಿನ ತಂಕ ಮಳಾರ ಆಮಿ ಆಮಚೆ ಇತ್ಲ ಮಜಾ ಮರ್ತನ ತುಂಗೋಣ ಅಮಕ ಸಂಗೋಂಗ್ ತೆ ಕರ್ನಾಕ ಎ ಕರ್ನಾಕ ವಾ ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಕಾಣ್ಗೆ ಮಾಸ್ಕ್ ಗಲ್ ತೆ ಮಳ ತುಂಗೋಣ ಸಂಗೋಂಗ್
2: ಐ ಮುಳ್ಳೆ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ವಿ ಮುಳ್ಳೆ ಏನ
0: ತಂಕ ತಂಕ ಮಜಾ ಮಾರುಂಗ್ ಜಾಯ್ ಅತ ಗೀ ಮೈಲ ಮಂಟನ ಲೋಕ ಬೈರ ಸಂಗ್ ಜಾಯ್ ಪಾರ್ಟಿಂಗ್ ಸಂಗ್ ಜಾಯ್ ಮಜಾ ಮಾರುಂಗ್ ಜಾಯ್ ಥೋಡೆ ಪಿವನ್ ಗೆವನು ಥೋಡೆ ದರ್ಯಾ ತಡೆ ರೋಸೋನು ಅಶೆ ಮಂಟನಾ ಲೋಕ ಕಿತೆ ಜಾಲ್ಯಾರ ತೆ ತಗ ಸಡಿದ ಗುಮ್ಮನ್ ದಿನ ಅಸ್ತ ನಂತರ ಹೋತಾ
2: ನಿಮ್ಮ ಮಸ್ತು ಏಕ ಲೈಟ್ ಜೋನ್ ಕಾಣಿಗೆ ತದ
0: ನೈ ಬೈ ಬೈ
2: ಓಕೆ ಪುನ ತ್ಯಾ ವೇಳಾರ ತುಜೆ ಸಾಹಿತ್ಯ ಬರೆ ವಳ್ಳಾಂಗಿ ಯಾ ತೆ 2 ವರ್ಷಂಚಿ ಅವಧಿ ಕಿತೆ ಮಂಟಂತ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಸಂಸಾರ ಅಂತ ದೈತ್ಯ ಕಡೆ ಲಾಕ್ಡೌನ್ ಶಟ್ ಡೌನ್ ಅಸಲ್ಲ ತ್ಯಾ ವೇಳಾರ ತುಕ ಕಶೆ ಓ ಏಕ ವೇಳು ಉಪಕಾರ ಬಡ್ಲು ಕಿತ ಬರಾನ್ ವೀಸ್ ಅಂತ ಬೊರೆ ಅಂತಲೇ ಬರೀ ಬೊರೆ ಅಂತಲೇ ಬರೀ ದೇವನ ಅಸಲ್ಲ ನೇಂಗಿತ್ತು ಬಿರಿಯಾನಿ ಇಂತದಿಲ್ಲ ಬರೀದಿತ್ತಲ್ವೇ ಏನ್ ಕಶೆ ಅಂತಲ್ಲೇ
0: ಮುಳತ್ತ ಬೇಳ ಅಸಲು ಬೈರು ಸೊನ್ಕೋರು ಕಿತೆನ್ಸ್ ನಾತಲ್ಲೇ ಸೊಡ್ನಾತ್ಲೇ ಅಶೇ ಅಸ್ತಾ ಘರ ಭಿತರ ಬಸವನು ತೋ ವೇಳ ಪಶಾರ ಗರ್ಜಾಲಾ ಕಿದೆ ಮನೆ ಗರ್ಜನೆ ಅಶೇ ಅಸ್ತಾ ಹಾಂ ಮುಂಜಿ ವೀಸ್ ಪತ್ರ ಆನಿ ತಶಂತ ಮುಜಿ ದೋನು ಹೇರ್ ದೋನು ಲಯನ್ಸ್
2: ಕ್ಲಬ್ ಪತ್ರ ಸ್ಟೇಟ್ ಅನಿ
0: ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್
2: ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಅಜಿ ಸ್ಟೇಟ್
0: ಸ್ಟೇಟ್ ಅಜಿ ಪತ್ರ ಸೋಲೋ ಅನು ಶೃಂಗಾರ ಅವನು ದಡು ನಸಲ
2: ಓಕೆ ಮಕ ವೆಲ್ಫೇರ್ ಬಾಚೆ ಬಹುದು ಡಾಸೆತ ಇಂಡಿಯಾ ಅಂತಲೇ ಮಂಗಳೂರಾನ್ ಮಂಗಳೂರಾನ್ ಅಂತಲೇ ಬೆಂದೂರಾನ್ ತೇಮ ಕರಕೊಂಡ್ರವಲ್ಲ ಮುಣ್ ಹಂಗ ಅತಶನೆ ಇಂಡಿಯಾ ಅಂತಲೇ ಮಂಗಳೂರನ್ ಮಂಗಳೂರು ಅಂತಲೇ ಬೆಂದೂರನ್ ಲೋಕ್ ತು ಕರಕೊಂಡ್ರವಲ್ಲ ಅವಂತ ಯಾವ ಉತ್ತರ ಲೋಂಗ್ ಆಶೆದ ಆಸ್ಟಿನ್ ಕೆದಳಾಗ ವಾಂಕೇತ ಅಮ್ಕ ಮೇಳ ಆತ ಅಮ್ಕ ಮೇಳ ಅಮ್ಚೆ ಸಂಗಿ ತ್ಯೋ ಸುಖಾಳ್ ಸಂತುಸಚು ಸಮೃದ್ಧೆಚು ಹಾಸ್ಯ ಮೈಪಸಚು ಯಾದಿ ತೊಪರಜ್ಜೀವೋ ಕರೆಯತ್ ಮನ್ ಏ ಬೂಟಿ ಬೆಂದೂರನ್ ಮೈಗವ ಪೌತಸ್ತನ ತುಜ ಬೆಟೇಕ್ ಅತ್ರೇಗ್ಲು ಲೋಕ ಕಿತೆ ಮುಳಾಲು ಈ ಕೂಲ ಇವನ ಸತ ಚೌಪ್ರ ಪುಡೆ ವರ್ತ. ಹಲೋ ನಮಸ್ಕಾರ.
3: ಹಲೋ
2: ನಮಸ್ಕಾರ, ಕೋಣ ಲೈತ?
0: ಹಲೋ
2: ಅಶ್ವಿನ್ ಬಾಬಾ ಕಡೆ ಉಲೆ ಸವಾಲಿ ಸರ್ ಬಳೆ
0: ಉಲೆ
2: ಉಲೆ ಉಲೆ ಉಲೆ ಆಮೆ ಐಕತ್ತಾವ್ ಸಾಂಗ್ ಸವಾಲ್ ಸಾಂಗ್
3: ತುಮ್ಗೆ ಸಾಹಿತ್ಯ ಆಣಿ ಮಕ್ಕಳ ಫಸ್ಟ್ ಬಿ ಅವ ಕೊಂಗ್ನಿ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಅಲ್ಲೇ ಅನ್ನು ತುಮ್ಕೆ ಲಿಪ್ಸ್ಟಿಕ್ ಕಾಣಿ ಮಕ ಅಲ್ಲಿ ಕೊಂಗ್ ಮುಜೆ ಫಸ್ಟ್ ಸೆಮ್ ಅಂತ ತೆವಂತು ಮಗ ಮಸ್ತು ಮುಳೆ ಖುಷಿ ಇದೆ ತುಮ್ಕೆ ಐಕೊಂಡ್ ಮಾಕಿ ತಚ್ಚೆ ತುಮ್ಕೆ ವಿಷಯ ಮಸ್ತು ಸ್ಟಡಿ ಕರ್ನ ಸ್ಲೋ ತುಮ್ಕೆ ವಿಷಯ ಗೂಗಲ್ ಆರ್ ಪೊಡೇನೆ ವಿಷಯ ಪಡೈತನ ತುಮ್ಸು ಅವ್ರ ಮಸ್ತು ಬೋಳನ್ ಮಗ ಮಸ್ತು ಮೆಸು ಆಗ ತುಮ್ಗೆ ಮಸ್ತ್ ಆಕ್ಚುಲಿ
2: ಏಕೆ ದೇವ್ಬರೇಗೌರ ದೇವ್ಬರೇಗೌರ ಮಸ್ತ್ ಖುಷಿ ಅಲ್ಲಿ ಸವಾಲ್ ಆಗಿರ್ಲಿ ಖಂಡಿತ ಅಂತೂ ಮೆಸ್ವಲ್ಲೋ ಮೆನ್ಸ್ವಲ್ಲ ಮನೆ ಸ್ನೇಹಿ ಪುನ್ ಲಿಪ್ಸ್ಟಿಕ್ ಅನಿ ಮಾಡಲು ತೇಗಿಲ್ಲ ವಿಶೇಷತ ಸರ್
0: ಕಾಣಿ ಶೀರ್ಷಿಕ ಅವನು ಸಹ ಲಿಪ್ಸ್ಟಿಕ್ ತೇವ ಐಲ ವರವೇ ಮಗ ಬೇಡ ಮೆಲ್ಟನ್ ಬರೀಲಿ ಕಾಣಿ ದುಡಿಯೋ ಲಿಪ್ಸ್ಟಿಕ್ ಗೋರೆ ಸೊ ಬೊಂಗಲೋ ಆನಿ ಬ್ರಾ ಆನಿ ತಡೆಯೋ ಕಾಣಿ ಅಸಾದು ಮಗ ತುಡ ಸತಾಡ್ ಕಾಣಿಯೋ ಬರೀಲು ಮಗ ಮಳ ತಡೆಯೋಡಿ ವೀಜ್ ಪತ್ರ ಕಾಮ ದುರಂಗ್ ಸುರು ಕೆಲ ಯಾರು
2: ಚಿಂತ್ಪೌದ್ಯದ
0: ಅದು ಪುಣು ಉತ್ತರ ಚಿಂತ್ಪಾ ಚಿಂತ್ಪಾಚಿ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಗಲೋಂಗ್ ವೇಳ ಮೇಳ ಸಬಾರ ಉತ್ತರ ಮೋತಿ ಜೀರೋನ್ಗಿಲ್ಲ ತೊಡೆಪಡಿ ಎಗಸ್ಪಡಿ ಚಿಂತನ ಯಥ ಚಿಟುಕುಳ ಯಥ ಕವಿತಾ ಯಥ पूण ती बरोवन ज्या पयल्यान उबोन वता.
2: ओके, सो बिंदुराच्या विशीं उलो नाल्लो कितलो लोक मेळ्ळो केशे भोगले परत मायगांवचो तो परमोळ तो स्वाद तो एक भवार्थ रुसलोय साकलोय एबोडीचे पयीन एबोडीचे भेट.
0: बिंदुरांत हांव सडीत भोंवल्लो ना, एका कुटुंबाच्या घरा मात गेल्लो थंयसर तांणी जेवणाक आपयल्लें. अशें म्हळ्यार हांव जेवणाक आपयल्या मात्र भोंवता म्हणून न्ही, पूण एबोडी कार्यक्रम सभार आसली. सभार म्हळ्यार सभार म्हज्यात वळखीच्यांची कुटुंबां हांव म्हाका भेट करूंक जाली ना. आतां आनी दोन दिसांनी हांव पाटी परदेशाक वेतां. अशें आसतना म्हाका आनीकय थोड्यां संपर्क जे आसलो तांची भेट करीची आसली,
2: एक आसोदीचे
0: आसलो, तमाशे करीचे आसले, तांच्या संगत बसोन जेवन तांच्या जेवणाच्या तस्विरे कारण फेसबुकार गेली जी आसली अशें म्हाका बघता.
2: पूण
0: वेळाच्या अभावान सगळें करूंक जायना, लोक ते समजतलो म्हणून हांव बरोबर आसता.
2: सगळ्यां कडेन आजच एक आसू रेडियो मुखांतर
0: हांव रेडियो मुखांतर क्षमा अपेक्षिता तांच्या लागीं, तांकां भेट दिवं ना जाल्यार ती आनी बडी येवच्या बरी करता म्हणून.
2: ओके, परत भेट जाली, पूण ही भेट विशेश आदले पटी भेट जाल्ली काली ती तुझी आनी म्हजी मुलाखत मात्र आमी मात्र चार उंटे भितर उलयल्या जशें घरा बसून उलयतले हांव म्हणून तुवें ओडून सांगल्या प्रमाणे. पूण हे पोवटी आमी उंटे भितर बसून उलयल्या जाल्यार उंटी बायल्या मनशांनी आमकां ताणें कुट्टिलें आमचे लागीं उलयलें तुज्या मोगाचे मनशां तुजे संगे अभिनय केल्लें या तुज्या अभिमानान राखून रावलेलीं मनशां तुका सवालां ताणें तुजे कडेन उडयलीं या अभिमानान तुजी पाडता पडली तर आयचो अनुभव कसो भोगलो तुका?
0: आयचो अनुभव म्हाका आनी जाय की बरें संतोश जालो कित्याक म्हळ्यार हांव ओग रावचो मनीस न्ही. हांव कोण उलयता तांच्या लागीं उलोवनूच वेता. दाखल्याक आमच्या विमान निलदानांत तेणे तेणे भोंवून बसता हांव. कोण तुळू उलोवचें आयकल्यार हांव तांच्या सगळ्यांत बसता आनी शिदा उलयता. कन्नडा उलोवचें आयकल्यार तशेंच आनी कोंकणी हिंदी उलोवचें आयकल्यार तशेंच कित्याक म्हाका भोगता कोणी एकलो म्हजे देश आसा म्हजी भास उलयता ताच्या लागीं संवाद करया. आतां विमानार बसल्या कडेन एक म्हाका सली मेळ्ळी तिच्या तोंड पळोवन हांवें चिंतलें ही क्रिस्तांव म्हणून आनी तिच्या लागीं संवाद केलो तूं क्रिस्तांव म्हणून वय म्हणाली तो कोंकणी येता वय म्हणाली अशें आमी त्यागडे येता हांव न्हू वचप्यान येवन ता पर्यांत कोंकणी उलोवनूच रावल्या. म्हाका तो एक ती एक कितें म्हणटात
2: गिरांत
0: गिरांत एक पिसाय म्हणया.
2: ओके, तूं खंय वस कितेंय जा खालय कर पूण माय बसीसो तो मोग विसरनाका, माय भाशेक तूं खोटाय नाका. हे भौशा दोतर ऑस्टीन डिसोजा प्रभुतावन आमी शिकाय जाय जाल्लें वर्तेली सांव साडे दिसांनी 3 वर्सां लागीं ताणें अमेरिकन करशिलीं जाल्यार तो इंग्लीश भास उलयता पूण ती ताच्या मर्जे खातीर मात्र पूण गरजे खातीर मात्र पूण ताचे मर्जेची भास ताचे स्वाभिमानाची भास जावन आसा कोंकणी. कोंकणींत ताचे एकच एक उतार तेशीन आनी एशीन हालोवंक ना, त्या कोंकणींतले ग्रेस्त भांडार येदोळी मूग दवंक ना. आमी म्हणटा अक्षय पात्र म्हण कितलें काडल्यार तितलें भरता खंय, कितलें काडल्यार तितलें भरता खंय, तितले शब्द ताचे तावन आजुनूय शिकल्या. आज हांवें जायते शब्द शिकोवंक म्हाका अवकाश मेळ्ळो तुमकांय मेळ्ळो कोण ना. तर मुगाचे न्हू आमचो दिरेक्टर बाप मनादीक दोतोर मेल्विन पेंटोन निरुडे सांगत आस सर वायकोप्यांचे नांवे शिबंदी वर्गांचे नांवे दोतोर ऑस्टीन डिसोजा प्रभू तुमकां आयच्या ताळो उमाळो कार्यक्रमांत येवन आमचे संगे भाग घेतले हांव देव बरें करूं म्हणटा.
0: देव बरें करूं.
2: आदल्या संवादांतले खंयचेच सवाल हांवें आपोड नासतना हे पवटी तुजे जिणी लोकां मुखार दवरचे प्रयत्न केले देखून तुका मान भागयता. यशस्वी पैन तुका परत आशेता परगांवांक तूं भायर सरता आसतना तुजे साहित्यीक वावर असोच वाळूं दी, त्या साहित्यीक वावरान तूं असोच जायते वंचा आनीक कोंकणी खातीर दरबस्त म्हणजे मुखली 100 की सर्तेक वर्सां तूं देदेत राव म्हूण सांगून तुका हांव विसनार आशिर्वादां मागता, तुज्या जिविता बरें मागता.
0: देव बरें करूं.
2: तर मुगाचे न्हू आयसो ताळो उमाळो आंकडो हांगासर सोमता दोतोर ऑस्टीन डिसोजा प्रभू चिकागो बेंदोर आज हांगासर येवन ताणें ताची जिनयेची वाट आमचे मुखार दाखयली, जिनयेंतली गणितां ताणें आमचे मुखार अनावरण केलें. आनी तर हांगासर हो आंकडो सोमता आसतना परत येवच्या सोमारा दीस हांव बसयतां अनेका नव्या सैऱ्या सांगता तुमचे संगी म्हजी आनी तुमची मुलाखत जातली. तोड म्हणसर आयकत रावा रेडियो सारंग 107.8 FM रंगरंगाळजिनी सकडां बरी सांस मागता.

0: कोंकणी मत येत असा साबार पाळा संस्कृतीची मुळा
1: संसाराच्या सीमापुर्यांत विस्तारल्यांत कोंकणी बाळा
0: हाचे मोलादीक सादरपणस
2: चाळो आणि उमाळ